0: एलएनजी प्रकल्प आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठीच्या परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि युनायटेड किंगडम भागीदारीचा प्रारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. या कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. भागीदारीसाठी महाराष्ट्राची निवड ही आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्व या निकषांवर केल्याचं युकेचे सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी सांगितलं. अनधिकृत इमारतींची बांधकामं आणि त्यांची बेकायदेशीर दस्तनोंदणी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. ज्या इमारतींमधील त्रुटी दूर करून त्यांचं नियमितीकरण करणं शक्य आहे त्यांच्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मात्र ज्या इमारती कायदेशीर करणं शक्य नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्याच्या विविध भागात रेरा नोंदणी आणि आवश्यक परवानग्यांशिवाय इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी विधिमंडळात करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही कठोर भूमिका घेतली आहे. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाई विरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी बेकायदा पद्धतीनं ताब्यात घेतल्याबाबतच्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी याचिकेतल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती न्यायालयानं मान्य केली. पुढची सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया तिहेरी तलाक पद्धत बंद करणाऱ्या कायद्याविषयी.
1: एक काळ असाही होता जेव्हा भारतातल्या मुस्लिम महिलेला तलाक हा केवळ एक शब्द 3 वेळा उच्चारून घटस्फोट दिला जाऊ शकत होता. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण द्यायची गरज नव्हती. घटस्फोटानंतर तिला कुठलाही आधारही नसायचा. 2019 मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यानं ही परिस्थिती बदलली. या कायद्यानुसार तत्काळ तलाक बेकायदेशीर ठरवण्यात आला आणि तो गुन्हा मानून त्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. एवढंच नाही तर या कायद्यानं त्या महिलेला पोटगी मागण्याचा तसंच अल्पवयीन मुलांना स्वतःकडे ठेवण्याचाही अधिकार मिळाला. हा कायदा अंमलात आल्यानंतर केवळ 1 वर्षात तिहेरी तलाकच्या घटना 82% कमी झाल्या. भारतातल्या प्रत्येक महिलेला मग ती कोणत्याही धर्माची असो तिचा घटनात्मक अधिकार मिळाला पाहिजे हा पंतप्रधान मोदी यांचा विचार या कायद्यामुळे प्रत्यक्षात आला आणि इतकी वर्ष कायद्याच्या संरक्षणापासून वंचित असलेल्या महिलांना घटनात्मक अधिकार मिळाले. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: ALH MK 3 हे प्रगत, स्वदेशी आणि वजनानं हलकं हेलिकॉप्टर काल भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं. आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत तटरक्षक दलाची

0: स्वदेशी उड्डाण क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: वयम रक्षामः या आपल्या ब्रीदवाक्यासह देशाच्या किनारपट्टीचं रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात CG-875 हे स्वदेशी बनावटीचं ALH-MK3 म्हणजेच प्रगत आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर समाविष्ट झालंय. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर या हेलिकॉप्टरला पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी हेलिकॉप्टरसह क्रू सदस्यांचं स्वागत केलं. या हेलिकॉप्टरमुळे तटरक्षक दलाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. या अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये प्रगत रडार असून त्याद्वारे लांब पल्ल्यावर सतत पाळत ठेवून धोका ओळखून त्याची प्रतिमा निर्मिती शक्य आहे. काही धोकादायक आढळल्यास त्याचा जलद आणि नेमका वेध घेण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये 12.7 mm हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या क्षमतेमुळे महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर देशाच्या सागरी हितसंबंधांचं रक्षण करण्याची तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. अशी 5 हेलिकॉप्टर्स इथे तैनात होणार असून त्यातलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव कार्य तसंच प्रदूषण नियंत्रण आणि इतर मोहिमा हाती घेण्याची तटरक्षक दलाची क्षमताही यामुळे वाढणार असल्याचं दलाने म्हटलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी हिरवा आणि वाळलेला चारा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. या अभियानात चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं जाईल. पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी या संदर्भात प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध चारा सुरक्षित ठेवावा, पीक अवशेषांची नासाडी टाळावी आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यात जलसंपदा विभाग आणि कृषी विभागानं पीक पद्धतीत बदल, कृषी उत्पादकतात वाढ आणि पाण्याचं योग्य नियोजन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बैठका, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीनं वापर, आधुनिक सिंचन पद्धती आणि सुधारित पीक नियोजन याविषयी माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर इथं वन विभागानं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला असून श्रमदानातून 28 वनराई बंधारे बांधले आहेत. वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणी स्रोतांवर सुमारे 225 वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ICC ने सप्टेंबर महिन्यासाठी जाहीर केलेल्या गुणानुक्रमात भारताच्या महिला संघातील सलामीची फलंदाज शेफाली वर्मा आणि पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिल सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. UPI व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। तुम्हा सगळ्यांना या नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: मंडळी, सध्या आपल्याला सगळीकडे इतकं छान मंगलमय वातावरण पाहायला मिळतंय आणि खरंच या वातावरणामध्ये आपण अक्षरशः हरवून जातो। स्त्री शक्तीचा जागर आणि शारदीय नवरात्रोत्सव असं आपण याला म्हणतो आणि आपल्याला स्त्रीची विविध रूपं पाहायला मिळतात आणि या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया कशा कार्यरत आहेत, त्यांनी किती उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे, त्यांनी किती वेगळी उंची गाठलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि खरंच अभिमानानं आपला ऊर भरून येतो। आज खूप छान कोट आहे माझ्याकडे आणि अगदी पट्टा आपल्याला जेव्हा आपण असं वाचतो किंवा ऐकतो या संदर्भातलं। आय कॅन बी चेंज बाय व्हॉट हॅपन्स टू मी बट आय रेफ्यूज टू बी रेड्यूस बाय इट। तसंच दुसरा एक असाच वेगळा एक कोट आहे, तो म्हणजे फेमिनिझम इजंट अबाउट मेकिंग वुमन स्ट्रॉंग, वुमन आर ऑलरेडी स्ट्रॉंग, इट्स अबाउट चेंजिंग द वे द वर्ल्ड प्रिसिव दॅट स्ट्रेंथ। अगदी खरं आहे की काही बदल असतात जे स्वतःमध्ये घडतात किंवा आपण घडवून आणतो आणि जर एखादी स्त्री म्हणते की ते अस्तित्व क्षीण होऊ न देणं हे तिच्या ठाई तिने ठरवलेलं असतं। म्हणजे बघा, एखादी गोष्ट ती जेव्हा ठरवते की मी हे तडीस नेणार किंवा हे पूर्ण करणार म्हणजे करून दाखवणारच, मग ते अगदी घरातलं छोटंसं काम असो किंवा एकदा एखादी मोठी मीटिंग असो, ती सगळ्या ठिकाणी तितक्याच हिमतीनं तितक्याच तत्परतेनं आपण तिला वावरताना बघतो। मुळात स्त्रिया ह्या सक्षम आहेतच आणि त्या सामर्थ्यानं जगण्याचा, सगळ्या जगाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतायत आणि खरं तर हेच उद्दिष्ट आहे की त्यांना समानतेची वागणूक देणं आणि त्या इतक्या खंबीरपणे आपल्याला वावरताना दिसतायत की तिथे कुठेही त्या कमी आहेत असं अजिबात आपल्याला भासत नाही, त्यामुळे त्यांना समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे।

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी.
1: मंडळी, खरं तर प्रत्येक दिवसामध्ये काही ना काहीतरी दडलेलं असतं, तर असाच आजचा एक वेगळा दिवस आहे, तो म्हणजे आजचा मानक दिन आहे. आणि आंतरराष्ट्रीय मानक दिन हा 14 ऑक्टोबर म्हणून ओळखला जातो. आणि यावर्षीची जी थीम आहे ती अशी आहे, शेअर्ड विजन फॉर अ बेटर वर्ल्ड विथ अ प्रायमरी स्पॉटलाईट, आपण ज्याला म्हणतो, की ते कशाकशाशी निगडीत आहे. तर आपण तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल ISO किंवा IEC किंवा ITU, म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ आहे किंवा आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था आहे किंवा विद्युत तांत्रिक आयोग आहे. या सगळ्यांच्या ह्याने 25 प्रतिनिधी आहेत देशांचे वेगवेगळ्या, तर त्यांनी मिळून हा जो आहे तो प्रस्ताव पुढे मांडला. आणि ऐच्छिक आणि तांत्रिक करार इथे खरं तर करण्यात येतो आणि विविध मानक जे आहे ते तयार करण्यात येतं. ह्याचा उपयोग सगळ्यांना असा होतो की तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो आणि संस्थांचा सन्मान इथे केला जातो. एका चांगल्या जगासाठी एक सगळ्यांची दृष्टी किंवा एक सामायिक दृष्टिकोन आपण म्हणतो की पुढे ठेवणं गरजेचं आहे, तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.

0: इन्वेस्टर जागरूकता उपक्रम। अधिक माहितीसाठी सेबी इन्वेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा।
1: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे।
2: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं।
3: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते।
4: गाडी कोणतीही असो, पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं, प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेन मुळे अमेझिंग पिकअप मिळतो। तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे। भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी।
5: लड़का लड़की है बराबर तो पूछना क्यों।
6: PCP NDT कानून के विभिन्न प्रावधानों के तहत लिंग जांच करने और करवाने वाले दोनों को 3 से 5 साल तक की कैद और जुर्माने की सजा है।
7: स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
8: भावात दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं। देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे।
9: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय।
8: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती। अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा।
2: भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।
10: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।

0: नमस्कार, मी महेश कोठारे। मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: मंडळी, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज रघुनाथ धोंडो कर्वे अर्थात रधो कर्वे यांची आज पुण्यतिथी आहे। आणि आपण सगळ्यांनाच ठाऊक आहे की संतती नियमन, समाज स्वास्थ्यासाठी आणि लैंगिक शिक्षण यासंबंधी त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं। बुद्धिवादी विचार प्रवर्तन आणि प्रत्यक्ष कार्य करणारे भारतातले ते आद्य विचारवंत होते आणि मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात ते सगळ्यात पहिले आले होते 1897 मध्ये। त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून BA केलं आणि मग अध्यापनाची पदविका त्यांनी प्राप्त केली आणि मग त्यानंतर एल्फिस्टन कॉलेज मुंबई, कर्नाटक कॉलेज धारवाड, डेक्कन कॉलेज पुणे, गुजरात कॉलेज अहमदाबाद आणि विल्सन कॉलेज मुंबई या विविध महाविद्यालयांमध्ये ते गणिताचे प्राध्यापक होते। त्यांची स्वभाव वैशिष्ट्य सांगायची झाली तर क्रांतिकारी विचार आणि बाणेदार स्वभाव यामुळे ते नेहमीच सगळ्यांमध्ये त्यांचं जे नाव असायचं ते नेहमीच पुढे यायचं। एक आपण म्हणू शकतो की काळाच्या थोडा पुढचा विचार करणाऱ्या मंडळींमध्ये त्यांचं नाव जे आहे ते अग्रणी घेतलं जातं।

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
2: क्या आपको किसी सरकारी विभाग से जुड़ी कोई शिकायत दर्ज करनी है?
3: तो आपकी सहायता करेगी भारत सरकार के प्रशासनिक सुधार और लोक शिकायत विभाग के सीपी ग्राम्स पोर्टल पर समाधान दीदी।
2: समाधान दीदी 22 भारतीय भाषाओं में आपकी बात सुनती और समझती है। आपको बस अपनी शिकायत को बोलना है। समाधान दीदी की AI तकनीक आपकी शिकायत को सीधे सही मंत्रालय तक पहुंचाती है।
3: आज ही www.pjportal.gov.in पर जाएं और अपनी शिकायत दर्ज करें।
2: सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी।
4: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे।
5: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं।
6: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते।
7: गाडी कोणतीही असो, पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं, प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेनमुळे अमेझिंग पिकअप मिळतो। तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे। भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी।

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए। डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: ज्या इंधनावर 15 ते 20 वर्ष संशोधन झालंय, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ARAI, SIMA, BIS सारख्या संस्थांनी तिला परखून घेतलंय, नीती आयोगाने स्वतः तिची अंमलबजावणीचं धोरण तयार केलंय,
2: तर मग ती विश्वासार्हच असणार ना?
1: अगदी बरोबर। E20 तसंच वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित आणि सुरक्षित इंधन आहे। भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।
3: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz वर FM कूल।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
1: म्हणजे कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका। आपण सगळेच जण ना सध्या मोबाईलच्या खूप आहारी गेलो का वगैरे असं आता ते वाक्यसुद्धा तर थोडंसं काय म्हणू आपण त्याला की खूपदा वापरलं जातं असो, पण काही काही वेळेला कसं आहे की त्या मोबाईलशिवाय काय किंवा काही गॅजेटशिवाय आपलं अजिबात पान हलत नाही। म्हणजे कसं आहे की ऑफिसचं काम करताना लॅपटॉप कम्प्युटर हे तर मस्ट आहेतच, किंवा हल्ली तर शाळांमध्ये आपल्याला स्मार्ट बोर्डसुद्धा पाहायला मिळतात, त्याच्यावर त्यांना काही खूप छान PPT प्रेझेंटेशन्स म्हणा काही व्हिडिओज त्यांना दाखवले जातात, त्याच्यामुळे त्यांच्या पटकन लक्षात राहतं, काही गोष्टी त्यांना समजायला ज्या आहेत त्या अधिक सोप्या जातात। एकूणच काय की आपल्याला ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर लागतात आणि मग त्या दृष्टिकोनातूनच आजचा दिवस त्या मागचं उद्दिष्ट जे आहे ते पुढे आलं ते असं आहे की आज ई कचरा, आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस आहे, ज्यामध्ये मग आपण म्हणू शकतो की इयरबड्स येतात वायरलेस किंवा नॉर्मलसुद्धा, सुट्या केबल्स वायर्स असतात, इलेक्ट्रॉनिक खेळणी आहेत किंवा वेब्स आहेत, लहान लहान गॅझेट्स आहेत किंवा अगदी स्वस्त किंवा अनेकदा दुर्लक्षित इलेक्ट्रॉनिक जी उत्पादनं असतात ती आपल्याकडे बऱ्याचदा घरात सुद्धा आपण बघतो की अरे नको राहू दे लागेल नंतर ही वायर, किंवा अरे राहू दे ते चार्जिंगची कॉर्ड कोणाला तरी कामी येईल, किंवा ते एक्स्ट्रा हेडफोन्स असतात ज्याचं एक साईड जरा नीट चालत नसते पण दुसरी व्यवस्थित असते, कोणाला लागलं तर आपण इमर्जन्सी देऊ शकतो असं करून आपण ते ठेवून देतो, पण ह्याचा नेमका किती आणि केवढा वापर होतो बरं जरा तुम्ही एकदा विचार करून बघा आणि मग मला सांगा की तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे यामागचं मुळात उद्दिष्ट असं आहे की त्या कचऱ्यात टाकण्याऐवजी नुसत्या की त्याचा काही पुनर्वापर करता येऊ शकतो का, किंवा ज्याला हल्ली पुनर्चक्रीकरण असं म्हणतात की त्याचं काही होऊ शकतं का, तसंच वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा आपण म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा या भरवल्या जातात तेव्हा ह्याचा काही वापर विद्यार्थ्यांना करता येतो का। अनेक कॉलेजेसमध्ये आपण बघतो की ह्या ई कचऱ्याचं अशा प्रकारे ते एकत्रितपणे गोळा करतात, त्याची काही योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येते का, कारण अर्थातच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती अजून ह्याचा वापर वाढेल की काय अशीसुद्धा शंका व्यक्त केली जाते। फास्ट टेकच्या या जगामध्ये स्मॉल तसंच एक्सपेन्सिव्ह आणि ती सतत लागणाऱ्या गोष्टींना जास्तीत जास्त वाव हा दिला जातोय किंवा त्यांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे, तर आपण याकडे कसं बघतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असो। तर मंडळी चला तर मग लवकरात लवकर मला सांगा की तुम्ही नेमकं काय करताय मोबाईल किंवा इतरही जे

एक्स्ट्रा असे जे गॅजेट्स असतात त्याच्याबाबत. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 4134 आणि 4515 4135. एसटीडी कोड आहे 022.

0: अरे या E20 ला घेऊन काय कन्फ्युजन आहे?
1: मला तर फुल कॉन्फिडन्स आहे. तज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही. E20 मुळे इंजिन लॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेन मुळे पिकअपही अमेझिंग मिळतो.
0: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडन्स.
1: भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: इन्वेस्टर जागरूकता उपक्रम। अधिक माहितीसाठी सेबी इन्वेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा।
1: भावात दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं। देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे।
2: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय।
1: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती। अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा।
3: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।
4: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
1: मंडळी, 14 ऑक्टोबर हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजचा दिवस हा भारतात धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा आजच्या दिवशी घेतली आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, करुणा आणि न्यायाचा संदेश देणारी ही एक ऐतिहासिक धम्मक्रांती मानली जाते आणि म्हणूनच आजचा दिवस हा खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा आहे गीत माहितीचा मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नकाश शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: मंडळी, आतापर्यंत सुहास पांडे, प्रमोद राऊत, मितेश बोर्ले, दीपा पालकर यांनी त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे। तसंच आज ऑक्सफर्ड विद्यापीठाने खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि 14 ऑक्टोबर 1920 रोजी पहिल्यांदाच महिलांना पदवी प्रदान करण्यात आली होती। खूप ऐतिहासिक आणि खूप महत्त्वाचा निर्णय होता आणि त्याआधी महिलांना खूप संघर्ष करावा लागला होता। अनेक दशकं करदर त्यांना हा संघर्ष करावा लागला होता। तिथे स्वतंत्र हॉल्स होते, म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर लेडी मार्गरेट हॉल असेल किंवा सोमरविल कॉलेज सुरू झालं होतं, पण पूर्णपणे विद्यापीठाचं सदस्यत्व त्यांना तोपर्यंत मान्यता त्यांना मिळालेली नव्हती। आणि 1920 झालेल्या या निर्णयामुळे महिलांना सुद्धा पुरुषांप्रमाणेच विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याची समान संधी मिळाली आहे आणि हा खरंच खूप महत्त्वपूर्ण निर्णय होता जो 1920 ऑक्सफर्ड विद्यापीठानं घेतला होता।

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। नवरात्रोत्सव सगळीकडे सध्या जोरदार सुरू आहे आणि या निमित्तानंच ठीक 11 वाजता आपण विशेष मुलाखती ऐकत आहोत #नवदुर्गा या आपल्या खास सेगमेंटमध्ये। आज आपण ऐकणार आहोत लेखिका ट्रॅव्हलर वासंती घाटगे यांची आर जे दीप्ती लेले हिने घेतलेली मुलाखत।

0: शंभरांश एक मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम गोल्ड वाहिनी. नवरात्र विशेष मालिका आपण सुरू केलेली आहे हॅशटॅग नवदुर्गा. आजच्या या मालिकेमध्ये मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा आधी ट्रेन, विमान, बस या सगळ्याचं बुकिंग करायचा विचार करतो, हॉटेल्स शोधतो, दर दिवशी ट्रिपला गेल्यानंतर काय काय बघायचं, काय काय करायचं याचं सगळ्याचं प्लॅनिंग आधीपासून करून ठेवतो. पण विचार करा, जर कोणी कोणतंही बुकिंग न करता फक्त स्कूटरची किक मारून थेट भारतभर भ्रमंती करत असेल तर? हॅशटॅग नवदुर्गा या नवरात्र विशेष मालिकेत आज आपण भेटणार आहोत अशाच एका नवदुर्गेला, ज्याने आपल्या पतीसोबत स्कूटर आणि नंतर कारने संपूर्ण भारत बघितला, नर्मदा परिक्रमा केली आणि थेट नेपाळ सुद्धा गाठलं. कैलास मानसरोवर यात्रा करून झाली आणि आता देवीच्या शक्तीपीठांची त्यांची यात्रा सुरू आहे. आज आपल्या सोबत आहेत असा हटके प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हलर आणि लेखिका वासंती घाडगे. ऐकूया त्यांच्या या वेगळ्याच प्रवासाबद्दल आणि त्यात त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल. नमस्कार वासंतीताई.
1: नमस्कार.
0: हॅशटॅग नवदुर्गा या आपल्या नवरात्र विशेष मालिकेत तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: वासंतीताई, सामान्य माणसं आत्ता मी म्हटलं तसं की जेव्हा प्रवासाला सुरुवात करतात किंवा निदान प्रवासाचा विचार करतात तेव्हा आधी बुकिंग कशाचं करायचं, ट्रेनचं, बसचं, विमानाचं, कुठे प्रवास करायचाय, काय काय करायचंय ह्याचं खूप प्लॅनिंग करतात. पण तुम्ही मात्र तुमचे पती प्रकाश घाडगे यांच्यासोबत थेट स्कूटरवरून प्रवास सुरू केलात. कोणतंही बुकिंग, हॉटेल, प्रवासाचं प्लॅनिंग नसलेली ही अनियोजित सफर तुमची नेमकी नक्की कशी सुरू झाली याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे.
1: आम्ही 88 साली स्कूटर घेतली आणि त्यानंतर छोटं मोठं फिरतच होतो, म्हणजे सातारपासून पुणे, कोल्हापूर, कराड, आजूबाजूला फिरत होतो. पण जेव्हा माझी दोन्ही मुलं इंजिनियर झाली त्यावेळेला मी यांना म्हटलं की तुम्ही एकटे कमवणारे आणि मी मुलांना घेऊन सातारला राहणारे, कसा आपण हा अवघड चढ पार केला. म्हणजे आर्थिक तर असतंच
0: बरोबर,
1: पण शारीरिक सुद्धा बळ नव्हतं त्यावेळेला. आणि पण माझी मुलं इतकी हुशार होती दोघंही की आम्ही एक पैसा जरी खर्च केला तरी त्याचे 10 पट त्यांचं यश असायचं. तर ती मुलं इंजिनियर झाली आहेत आपली, आपण म्हणजे चांगलेपणे इथपर्यंत आलोय, तर आपण आता अष्टविनायक यात्रा करूया.
0: अरे वा.
1: म्हणजे अष्टविनायक यात्रा करताना पेशव्यांनी पुण्याच्या बाजूला जे 8 गणपती स्थापन केले आहेत त्याचा पहिला मोरगावचा गणपती. मग कसं जायचं हा आमच्या दोघांपुढे प्रश्न. बरं, प्रत्येक वेळेला पैशाचा प्रश्न असायचाच पण वेळेचा पण होता, कारण माझ्या घरात 4 पिढ्या होत्या. माझे सासरे होते, मी, सून आणि नातू. म्हणजे कारगिल वॉर चालू असल्यामुळे ती तिथे होती 99 साली. पण त्याच्या आधी आम्ही 96 साली केलं हे त्यावेळेला मुलीचं लग्न झालं होतं, मुलाचं नव्हतं झालं. म्हणजे अंशतः जबाबदारीतून मुक्त झालो होतो. तर मग आम्ही अष्टविनायकला जाताना पहिलं मोरगावचं दर्शन केलं, रांजणगावचं, म्हणजे पहिला गणपती अष्टविनायकचा. ती यात्रा पूर्ण करून पुन्हा तिथेच येऊन सांगता करायची असते. तर आल्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगायचो आम्ही अष्टविनायक यात्रा केली. असं सांगितलं, थोड्या वेळ सांगतो आम्ही स्कूटरवर गेलो होतो काय सगळं. मग ती अष्टविनायक यात्रा केल्यानंतर आम्हाला थोडासा आत्मविश्वास आला की म्हणजे आपण अजूनही काहीतरी करू शकू. मग आम्ही देवीची 3.5 पीठं, तुळजापूर, सप्तशृंगी, माहूरगड असं हळूहळू करायला सुरुवात केली. कोल्हापूरला तर नेहमीच जात होतो. ते करता करता मग नंतर आम्हाला असं वाटलं की आपण आता म्हणजे जावई आमचे बेळगावचे होते.
0: अच्छा.
1: मग आमची पावलं महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकात. आमची पावलं म्हणण्यापेक्षा आमच्या स्कूटरची चाकर कर्नाटकाकडे. म्हणजे आम्ही आता महाराष्ट्र राज्य सोडलं आणि शेजारच्या राज्यांमध्ये जायला सुरुवात केली. त्यानंतर 2 वर्षांनी मुलाचं लग्न झालं, सुनबाई बडोद्याच्या. म्हणजे मग आता गुजरातकडे गेली आमची स्कूटर. त्यानंतर आम्ही इतकं फिरलो स्कूटरवर, ओरिसा गेलो, राजस्थान गेलो. ते सगळं फिरताना मला एक गोष्ट अगदी सातत्याने जाणवली की आपला भारत इतका विविधतेने नटलेला आहे. म्हणजे सातारमध्ये थंड असेल तर तिथून मुंबईत, महाराष्ट्रातच म्हणजे, पण अतिशय गरम. मग तसं राजस्थानमध्ये थंड, इतकं थंड की आम्ही जैसलमेरला गेलो तर तोंड उघडलं बोलताना की वाकडं होऊन जायचं. म्हणजे विचारायला सुद्धा इतकं असं हे व्हायचं, इतकी थंडी होती. आणि गुजरातमध्ये तर काय, संपूर्ण गुजरात रंगीबेरंगीच आहे. माझा स्वतःचा जन्म कच्छ मांडवीचा आहे गुजरातचा, त्यामुळे मला गुजरातचं आकर्षण होतंच पहिल्यापासून. ओरिसा गेलो आम्ही. ओरिसाचा सांगण्यासारखा अनुभव म्हणजे तिथे सगळे रस्ते वगैरे काम चालू होतं, बायका तरुण सुद्धा, मुली गरोदर सुद्धा. इतकं वाईट वाटायचं मला, अक्षरशः नुसतं अंगावर कपडा पण पूर्ण नसावा तेवढं घेऊन त्या डोक्यावर पाटी, हातात फावडी हे घेऊन ते काम करायला जायच्या. मग मी म्हणायची आपण काय म्हणजे मिळवलंय स्वातंत्र्य मिळून. आपल्या स्त्रियांना आपण अंगभर वस्त्र, गरोदरची बाई आहे तिला पूर्ण अन्न तरी मिळत असेल का? आणि तिथून आल्यानंतर मी मुंबईला आले, मुंबईला त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती. लोकलमध्ये गरोदर मुली पळतायत, अक्षरशः इकडं तिकडं करतायत सगळ्याच, म्हणजे लहानपण आणि मोठ्या पण.
0: बरोबर.
1: मी म्हटलं शेवटी या स्त्रिया सगळीकडे, आपण दुर्गेचीच रूप आहोत.
0: बरोबर.
1: सगळीकडे आपण लढतच असतो सगळ्या आघाड्यांवर, पण म्हणून ते आपल्याला कोणी पुजणार नाहीये. आपणच आपल्याला दुर्गा मातेला आपण शरण जाऊन तिचा आशीर्वाद घेऊन तिच्याकडनं आपलं बळ वाढवायचंय.
0: बरोबर.
1: आणि हे सगळं करताना मला स्वतःला खूप आनंद झाला की आपण स्त्री आहोत आणि ह्या स्त्रियांप्रमाणेच आपला स्वतःला आपल्याला स्त्रीत्वाचा अभिमान वाटायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आपल्या मुलींबद्दल, नातींबद्दल, सगळ्या भगिनींबद्दल.
0: बरोबर.
1: म्हणजे कधीही आपण स्त्रीला कमी लेखलं नाही पाहिजे, म्हणजे नेहमी तिला मानच दिला पाहिजे.
0: बरोबर. हे तुम्हाला एवढा अखंड भारत जेव्हा फिरलात तेव्हा स्त्रियांची विविध रूपं तुम्ही बघितली तेव्हा हे तुम्हाला सगळं जाणवलं. स्वतःला सुद्धा माणूस शोधतो. म्हणजे असं होतं ना की तुम्ही प्रवास करायला सुरुवात केलीत, वेगवेगळी डेस्टिनेशन बघत गेलात किंवा वेगवेगळी ठिकाणं शोधत शोधत तुम्ही फिरलात, पण माणसाला शेवटी स्वतःचा शोध हा या प्रवासातच लागतो. पण ही ओढ ज्याला आपण म्हणतो ना की ही पॅशन असते एक प्रकारची, की अशा प्रकारे तुम्ही अष्टविनायक यात्रेपासून प्रवास तर सुरू केलात, मग भारतभर म्हटलं तसं की गुजरात असेल, राजस्थान असेल, दक्षिण भारत असेल, किंवा अगदी थेट तुम्ही तुमच्या बोलण्यात असाल की नेपाळपर्यंत सुद्धा तुम्ही गेलात, तर दोन चाकांवरनं हा प्रवास करावा आपण, अशा प्रकारची ही ओढ काय होती, ही पॅशन काय होती तुम्हाला?
1: दोन चाकावरचा प्रवास आम्ही केला 96 सालापर्यंत.
0: बरं.
1: 96 साली आता आपण स्कूटरवर प्रवास करायचा नाही असं ठरवलं. आणि मग ते ठरवताना मी हे म्हणाले मग आता शेवटचा स्कूटरचा प्रवास करायचा. मग काय तर एक पॉंडेचेरी माझ्या डोळ्यासमोर होतं आणि तेव्हा एवढं नर्मदा परिक्रमाचं आत्ता सारखं नव्हतं.
0: नव्हतं. बरोबर.
1: इतकी माहिती नव्हती
0: कारण ती कठीण मानली जाते नर्मदा परिक्रमा, त्यामुळे आता
1: पायीच करायची असते वगैरे. तर तेवढ्यात एका बसची मी ऍडव्हर्टाईज की नर्मदा परिक्रमा बसने. मग मी यांना म्हटलं बस जाते तर आपली स्कूटर जाईल की?
0: बरं.
1: तर जाईल म्हणाले. मग आम्ही दोघ जण नर्मदा परिक्रमेला स्कूटरवर निघालो. आणि त्यावेळेला मग मला कळलं की आपण कुठेही फिरू शकतो, पण आता स्कूटर थांबवायची.
0: बरं.
1: आणि स्कूटर थांबवायला सुद्धा कारण काय झालं, आता वय झालंय, सुरुवातीला जात होतो तेव्हा हवा छान असायची.
0: बरं.
1: आता खूपच गर्मी वाढायला लागली.
0: बरोबर.
1: मग त्याचाही त्रास व्हायला लागला,
0: म्हणून मग स्कूटरचा प्रवास कमी केला, पण चार चाकांचा प्रवास मात्र सुरू राहिला.
1: हो. आणि त्यावेळेला कारगिल वॉर संपलं, आमच्या सुनबाई नातवाला घेऊन गेल्या, मुलगी पण आली नाही दिवाळीला, आणि 4 दिवसावर दिवाळी होती, आमचे सासरे पण गेले होते दुसरीकडे. मग मी म्हटलं आता आपण काय करायचं, इतकं भरलेलं घर एकदम रिकामं झालं, मला करमे ना. आणि जे बाकीच्या रिकामं होतं त्यांच्याकडे पाहुणे यायला लागले, मुलं मुली. मग मला वेड्यासारखं व्हायला लागलं घरात, सारखं इथे गेलं मुलाचं आठवणी आहे, तिथे गेलं नातीची आठवणी आहे. मग मी ठरवलं की आपण घरात थांबायचं नाही. यांना म्हटलं मी घरी राहणार नाही.
0: बरोबर.
1: म्हणे मग कुठे जायचं? म्हटलं जायचं आपण बालाजीला.
0: बरं.
1: मी कधी त्याच्यापूर्वी बालाजीला नमस्कार पण केला नव्हता, पण माझ्या तोंडातनं कसं कुणाष्टोक बालाजी बाहेर पडलं. आम्ही गेलो बालाजीला, रात्री 5:30 पोहोचलो आणि तिथे पाहिलं तर ते मंदिराच्या आवारात बाहेर जिथे होतं सगळेजण आपलं चादरी हे टाकून त्याच्यावरती झोपलो होते निवांत.
0: अच्छा.
1: मग आम्ही आमच्या स्कूटरला नेहमी मागच्या चाकावर मी बसायचे, तिथे एक सतरंजीन एक चादर काही प्रसंग आला तर असावं, तिथे आम्हाला उपयोगी पडली. मी सतरंजी अंतरली, आम्ही दोघं जण चादर अंगावर घेऊन, आणि पहाटे 4 वाजता तिथे चहा आला.
0: अच्छा.
1: मग चहा घेतला, त्यावेळेला हे असलं काही नव्हतं,
0: गर्दी नव्हती
1: नाही, आणि हे ऑनलाईन हे करा पैसे भरा वगैरे काही नव्हतं. आम्ही गेलो, दर्शन घेतलं, मस्त दर्शन झालं, पण मी म्हंटल दिवाळीच्या दिवशी एवढा सगळा झगमगाट, पण हात जोडायला दुसरा हातच माझा पुढे करता येईना, हातच अडकला गर्दीमध्ये. मग मी म्हंटल याच्या पुढे आपण दिवाळीत नाही बाहेर पडायचं, दिवाळीत आपल्या घरात दिवा लावायचं म्हंटल.
0: बरोबर.
1: म्हणजे तिथे एवढ्या मोठ्या झगमगाटात म्हंटल माझं घर मात्र अंधारात असेल.
0: पण तुम्ही आता म्हणालात तसं की जेव्हा तुम्ही बाहेर पडायला लागलात तेव्हा एक ओढ होती की घरात कोणी नाहीये पण बाहेर जावं, हे एक मनामध्ये होतं तुमच्या, पण त्या त्या वेळेला सुट्टी मिळणं ही सुद्धा एक खूप मोठी कसरत असते. कारण जरी प्लॅनिंग करायचं नाही असं तुम्ही ठरवलं होतं, अनप्लॅन्ड अनियोजित सफरी करायच्या, तरी सुद्धा सुट्टी, मग थोडंसं आत्ता जसं म्हणालात की सतरंजी नेणं, तर तुम्ही हे कसं सगळं करत होतात? कारण आपल्या बोलण्यात असा एक उल्लेख आला होता की आम्ही हॉटेल सुद्धा कधी आधीपासून बघितलं नाही, जिथे थांबायला लागलं तिथे हातात सतरंजी होती, जिथे चहा मिळाला तिथे चहा. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज झाल्या तुमच्या मुळात सुट्टीपासून?
1: मी नोकरी करत.
0: तुम्ही नव्हता करत, बरोबर.
1: आणि यांची नोकरी होती, पण यांची नोकरी अशी होती की एक वर्षात 7-8 दिवस सहज
0: रजा मिळू शकत होती.
1: मग सरकारी नोकराच्या नियमाप्रमाणे ते पुढचे 2 दिवस दांडी मारतील किंवा काहीतरी करून एक 10-12 दिवस
0: हातात मिळायचे. बरोबर.
1: मग ते आम्ही प्रत्येक वर्ष एक एक हे केलं, राज्य राजस्थान केलं, गुजरात केलं, ओरिसा केलं, दक्षिण भारत केलं. दक्षिण भारत करताना नंतर केरळ स्वतंत्र केलं, आंध्र स्वतंत्र केलं. म्हणजे आधी पहिल्यांदा गेलो तेव्हा दक्षिण भारत पूर्ण केलं, पण नंतर मग कर्नाटक आपण बघायचं पूर्ण, असं करून करून सगळीकडे आम्ही फिरलो. कुठपर्यंत? जम्मू पासून खाली, जम्मूच्या वर गेलो नाही.
0: बर.
1: दिल्लीला गेलो. तू म्हणते तसं हे रिटायर्ड झाले आणि हे म्हटले आता आपण कुठे जायचं ट्रिपला. यांच्या मित्राने यांना विचारलं म्हणून यांनी मला विचारलं. मला असं विचारत होता, बघ आता सगळ्यांना असं वाटतं आपण फिरणार. तर मी म्हटलं हो फिरायचंय की, म्हटलं आपण ताजमहाल बघायला जाऊया. मग आम्ही दिल्लीला गेलो. दिल्लीला गेलो त्यांच्या कोणत्यातरी मित्राने आमदारांच्या निवासाचं चिठ्ठी दिली होती. मग आम्ही आमदार निवासातच राहिलो. रेल्वेने स्कूटर दिल्लीला पाठवली. आम्ही दुसऱ्या दिवशी रेल्वेने गेलो.
0: अच्छा.
1: आणि तिथेच रेल्वे स्टेशनवर बसून राहिलो 4:30 पासून ते ऑफिस उघडेपर्यंत. तिथून स्कूटर घेतली आणि डायरेक्ट आमदार निवास गाठलं. आणि त्या सगळा एरिया अक्षरशः आम्ही स्कूटरवर पिंजून काढला. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही दिल्लीला गेले, म्हणजे 2-3 वेळा आम्ही, पण अजून दिल्ली अभिभराने.
0: अरे वा,
1: दिल्ली अजूनही साथ घालतेच आहे म्हणजे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकताय कार्यक्रम हॅशटॅग नवदुर्गा. कार्यक्रम सुरू आहे FM गोल्ड वाहिनीवरती. नवरात्र विशेष अशी ही मालिका सुरू आहे आणि या मालिकेत आज आपण हटके ट्रॅव्हलर आणि लेखिका वासंती गाडगे यांच्याशी बातचीत करतोय, गप्पा मारतोय आणि त्यांचे असंख्य अनुभव त्यांच्याकडूनच आपण ऐकतोय. वासंतीताई, पण हे सगळं जे तुम्ही आत्ता सांगताय की अनप्लॅन्ड जी केलीत की तिथे आता गेलात, जिथे राहायला मिळालं तिथे राहिलात, जिथे खाता येईल तिथे खाल्लं, काय दिलं ह्या सगळ्या अनियोजित सफरीनी तुम्हाला आयुष्यात असं तुम्हाला वाटतंय?
1: आपलं आयुष्यच अनियोजित असतं.
0: हो,
1: उद्या काय होणार आपल्याला माहिती नसतं.
0: खरंय,
1: आजचं माहित नसतं.
0: अगदी खरंय.
1: त्याप्रमाणे मी आम्ही आपलं जायचं जिथे साधारण 5-6 वाजतील, आता अंधार विल पुढे असं वाटतं, तिथे विचारायचं आधी की पुढे कुठे हॉटेल चांगलं आहे, कुठलं गाव मोठं आहे, राहायला काय आहे. छोटं जे पुस्तक असतं नकाशाचं, ते पुस्तक घेऊन सुरुवातीला आम्ही फिरलो. आता तरी ते सगळं आहे,
0: मॅप्स असतात, बरोबर आहे.
1: आणि लगेच हॉटेल जवळपासचं म्हणजे की लगेच येतं, तेव्हा काहीच नव्हतं. मग हॉटेल कुठलं चांगलं आहे, मग 2-4 माणसांनी सांगितलं की त्याच्यातलं एक बघायचं जिथे स्कूटर पार्किंगला जरा बरी जागा असेल,
0: बरोबर,
1: असं हॉटेलमध्ये राहायचं. आणि जेवायला मग ते हॉटेलच्या मालकालाच विचारायचं जेवायला इथे. मग आधी पहिला प्रश्न असायचा, शाकाहारी का मांसाहारी? शाकाहारी. आम्ही पूर्णपणे शाकाहारी जेवण घेत होतो. आणि दक्षिण भारतमध्ये सगळ्यात मजा म्हणजे 6 रुपयात इडली वडा चटणी. म्हणजे पहिल्यांदा मला इतकं नवल वाटलं. आम्ही सुरुवातीला गेलो तेव्हा म्हटलं इतकं भारतात स्वस्त आहे आपल्या. आणि उत्तम तेलकट नाही, काही नाही, अगदी पोटभर नाश्ता असायचा.
0: बरोबर. आता त्याचाच विषय निघाला तर सगळ्यात जास्त खाद्य संस्कृती जी तुम्ही इतकी अनुभवलीत, तर कुठे असं गेल्यानंतर वाटलं की वा आज मस्त वाटलं?
1: अच्छा, केसरी आणि लस्सी.
0: अच्छा,
1: मला तर असं वाटायचं की ते कुल्हड आपण बरोबर घेऊन या लस्सी.
0: वा,
1: पण ते स्कूटरवर सामान आणतात ते फार चांगलं आहे, नाहीतर आमचं घर अगदी म्युझियम झालं असतं.
0: भारतभरातल्या सगळ्या वस्तू जमा झाल्या असत्या तिथे, बरोबर.
1: नंतर गुजरात मधलं सुद्धा मला शाकाहारी जेवण आवडतं, म्हणजे त्यांचं जरा गोडसर असतं पण आवडतं. उत्तर भारतातलं ते बेडमी पुरी काय असते ना ती, आणि आलू सब्जी बेडमी चोळ,
0: बरोबर.
1: कारण उत्तर भारतात जरा तेलकट असतं सगळं, पण तिथला बटाटा इतका चांगला असतो की ते पुरी पराठ्याला चव असते. कारण गंगा मैयाचं पाणी, गंगा यमुनेचं पाणी, त्यामुळे तिथला बटाटा खूप चवदार असतो.
0: बरोबर. आता तुमच्याकडे एवढे अनुभव आणि एवढ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तुम्ही चाखलेत, एवढी खाद्य संस्कृती बघितलीत, तर आता तुमच्या पुस्तकांमध्येही त्याचा उल्लेख येणारच आहे, तर त्याच्याबद्दल आपण बोलूच यानंतर. पण हा जो प्रवास तुम्ही सुरू केलात, जसं म्हणालात की माणसं भेटत गेली तुम्हाला वाटेत, पूर्वीपासून आपण असे काय मॅपवरती वगैरे शोधत नव्हतो, तेव्हा माणसांनाच विचारायचो की कुठे आहे बाबा, अमुक ठिकाण कुठे आहे. अजूनही मॅपवर बघत असलो तरी सुद्धा माणसाला विचारलं की तो खाणाखुणांसकट जेव्हा रस्ता सांगतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं, पटकन सापडेल ते ठिकाण असं वाटतं. तर कशी माणसं भेटत गेली तुम्हाला? खाद्य संस्कृतीबद्दल तर बोलूच या, पण माणसांचे अनुभव कसे आले? कारण शेवटी भारत आहे आणि भारतभर इतक्या विविध प्रकारची माणसं आहेत, तर कसे आले माणसांचे अनुभव?
1: आता तुम्हाला नर्मदा परिक्रमेतला अनुभव सांग.
0: जरूर.
1: महाराजपूर म्हणून आहे, तिथे काही एकच धर्मशाळा आहे आणि राहण्याची काही सोय नाहीये. तर आम्ही गेलो तर त्या धर्मशाळेमध्ये खूप लोक भांडत होते, जागाच नव्हती, म्हणजे खूप माणसं आली होती आणि एकच धर्मशाळा राहण्यासारखी वाटलं नाही मला त्यावेळेला. आणि मग हे म्हणाले आता आपल्याला थांबावंच लागणार, तर आपण थोडंसं काहीतरी खाऊन या. आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना समोर अपना धाबा म्हणून पाहिलं होतं, तर त्या अपना धाबाला आम्ही गेलो. तिथला माणूस आला, भराभरा शेजारचं शटर उघडून आम्हाला तो गाळा उघडून दिला, आम्हाला दोघांना बसायला दिलं आणि काय खाणार म्हणून विचारलं. मग तिथे आम्ही भाजी चपाती खाल्ली. सब्जी रोटी खाताना त्याने विचारलं कहा ठहरे हो, तर मी म्हटलं ठहरने का कोई होगा क्या, म्हणे हा आप ठहरे नाही हो ना का, म्हटलं नाही आम्ही ठहरना आहे. तर मग म्हणाला चलो मेरे साथ.
0: अच्छा.
1: त्याने मोटरसायकल काढली, पुढे आम्ही त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी घेऊन गेला तो.
0: अच्छा.
1: आणि घर सुद्धा कसं, 2 बायका, आई, 2 लहान मुलं, गाय, वासरू,
0: अरे वा,
1: अगदी सदन सगळं बाहेर काढलं, आम्हाला त्याच्या बेडरूम मध्ये झोपायला दिलं.
0: अरे बापरे.
1: आणि त्या बायका सगळ्या लाईनीत हॉलमध्ये झोपल्या. आणि तो रात्री 12:30 आता जर धाबा उशिराच संपणार ना धाबा आहे म्हटलं, तो आला, ते गोदरेजचं कपाट तिथे होतं, जे कपाट होतं ते उघडलं आणि त्यात नोटांचा गड्डा ठेवला. म्हटलं बापरे, मी तर माझी बेडरूम दुसऱ्याला दिली नसते आणि असं उघडे पैसे कोणाच्या विश्वासावर कधीच ठेवले नसते. आणि रात्री काय झालं, बाथरूमला लागली मला, तर पाठीमागे त्यांच्या असं कसं ते साधारण थोडंसं खेड्यातलं घर, तर तिकडनं गेले मी आणि तिथे असे वाघाच्या सारखे डोळे, बांधवगड अभयारण्याचा मागे वाघासारखे डोळे चमकले, तर मी एकदम घाबरले म्हणून असे मागे सरकले, मागे सरकले आणि पुन्हा पुढे गेले, तर ते गाईच्या डोळे तसे होते. मग बाथरूमला जाऊन आले, दुसऱ्या दिवशी मी त्यांना म्हटलं

0: की पाठीमागे गाय होती का रात्री? तर म्हणे हो. मला असं वाटलं की ती गाय सुद्धा माझ्याकडे बघतीये, कशी घाबरली रात्री म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणजे ते वेगळा अनुभव, नाही तर त्या धर्मशाळेत आम्ही राहू शकलो नसतो आणि अंधार झाला होता त्यामुळे स्कूटरवर पुढेही जाऊ शकलो नसतो.
1: बरोबर बरोबर. पण मग स्कूटरवरती कसा प्रवास केलात? कारण नर्मदेची परिक्रमा तर संपूर्ण करता येत नाही ना, म्हणजे मध्ये वाटेत थांबायला लागतं नर्मदेला, जिथे पार करता येत नाही.
0: तिथे नर्मदा मैया मिठी तलावच्या इथे सागर संगम होतो तिथे.
1: बरोबर.
0: तर त्यावेळेला त्याच्या नंतर ती पार करायची असते. मग त्याच्यानंतर पार करताच येणार नाही, कारण समुद्रच आहे.
1: समुद्रच आहे.
0: आणि अलीकडनं पार केली तर नर्मदेवर ब्रिज आहे.
1: बरोबर.
0: मग तो जर आम्ही क्रॉस करून स्कूटरने गेलो तर आमची नर्मदा परिक्रमा भंग होणार.
1: बरोबर.
0: कारण ती ओलांडायची नसते.
1: ओलांडायची नसते.
0: मग आता काय करायचं? बरं, हे एकटे स्कूटरवर तिकडे गेले तर मी एकटी नावेने कशी जाणार?
1: हो ना.
0: कारण ते पहाटे 3 नावा सुचतात.
1: बरोबर.
0: आणि दोघं गेलो तर दोघांची होणार नाही.
1: बरोबर.
0: मग आता काय करायचं? म्हणून तिथे एक गोपाल महाराज म्हणून होते, त्यांच्या तिथे आम्ही बसलो होतो बाहेर. तर ते सहज म्हणाले क्या चाहिए, तर मी अशी मान केली, म्हणजे मागे सरकले. मागे सरकल्यानंतर ते म्हणाले कुछ चाहिए क्या? म्हटलं हा, काय झालं? तर म्हटलं असं असं आमची बरोबर पलीकडे जायचं. नावा जातील जा. म्हटलं जाऊ, पण आमच्या बरोबर स्कूटर आहे. तो त्यांनी नकट्या म्हणून कोणाला तरी हाक मारली आणि त्याला सांगितलं यांची स्कूटर पलीकडे नेऊन द्यायची. मग त्या स्कूटरवर आम्ही जिथे सागर संगम होतो तिथे एक छोटा आश्रम आहे तिथे गेलो आणि तिथून तो नकट्या स्कूटर घेऊन जाताना यांनी त्या स्कूटरकडे असं पाहिलं की जणू काय माझा प्राणच हा घेऊन चालला.
1: बरोबर.
0: आणि मग तिथे आम्ही रात्री राहिलो, आम्ही नावेने गेलो.
1: अच्छा.
0: आणि नावेतनं जाताना मात्र फार त्रेदाटी फुटू, आता नाही, आता त्यांनी जट्टी बांधली नावेला तर काठाला धरलं आणि वर पाय टाकायला म्हणून अवजड देह, वरती टाकायला अवघड.
1: अरे बापरे.
0: आणि खालनं पाणी भरायचं आणि ती वाळू पायाच्या खालची सरकून गेली की आधांतरीच भीती वाटायची. शेवटी त्या इतका किडकिड्यानं आवाडी त्याने मला नुसतं दंडाला धरून एका झटक्यात वर ओढलं आणि नावेत त्याने टाकल्याबरोबर नाव हिंकळली एकदम आणि सगळ्या जणांनी एकदम मैया पार लगा दे करून ती निघाली नाव.
1: अच्छा. म्हणजे असं कुठेही अडलं नाही काम तुमचं, एकूण जो काही अनुभव आला आता तुम्ही सांगताय त्याच्यात की कुठेही काम अडकलं नाही. जिथे जिथे गेलात तिथे तिथे माणसं भेटत गेली, जिथे जिथे जायचं होतं तिथे पोचत गेलात.
0: हो.
1: असं कुठेही थांबायला नाही.
0: आमची स्कूटर सुद्धा एकदा पंक्चर झाली ती सुद्धा समोर पंक्चर व्हायला निकडे पंक्चर झाली.
1: हो.
0: म्हणजे असं कधी तिने आम्हाला हे केलं नाही. आता आमची गाडी सुद्धा जेव्हा आम्ही गेलो ते सोनापूर घाट खूप डेंजरस आहे मेघालयमधला, तिथे ते गाडी आमची ठोकल्या गेली जरा अशी, पंक्चर पण झाली. तिथे सुद्धा आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी माणसं मिळाली.
1: बरं.
0: म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली ना ती कोणीतरी यायचंच वाटाड्या शंभूनाथाचा आणि तो आम्हाला सांगायचा असं तसं.
1: वा, खूपच छान. खूप सुंदर अनुभव आहेत तुमचे, खूप ऐकण्यासारखे आहेत. कितीही वेळ ऐकलं तरी खरं तर संपणार नाही. तर हॅशटॅग नवदुर्गा ही मालिका आपण सुरू केलेली आहे नवरात्रीनिमित्ताने आणि या मालिकेमध्ये आज आपल्याबरोबर ज्या नवदुर्गा आहेत त्या आहेत हटके ट्रॅव्हलर आणि लेखिका वासंती घाडगे. ऐकत

0: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी आणि कार्यक्रम सुरू आहे हॅशटॅग नवदुर्गा. हॅशटॅग नवदुर्गा या मालिकेत आज आपण बोलतोय वासंती घाडगे यांच्याशी आणि त्यांच्या हटके अशा प्रवासातले अनुभव त्या सांगतायत आणि किती चांगली माणसं त्यांना भेटत गेली, किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना आले हे सगळं सांगतायत. तर वासंतीजी, तुम्ही म्हणालात तसं की भरपूर माणसं भेटली, त्यांनी भरपूर मदत केली, कुठेही काम तुमचं अडकलं नाही, तर तुम्ही बोलता बोलता असं म्हणाला होतात की वेगळ्या दैवी अनुभवांची ना कधी काही गरज पडली नाही, कारण नर्मदा परिक्रमा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकांचे वेगवेगळे अनुभव आपण त्याच्यामध्ये ऐकत असतो, तर वेगळ्या काही अनुभवांची तुम्हाला गरज वाटली नाही असं तुम्ही म्हणालात. माणसाच्या चांगुलपणामध्ये देव तुम्हाला भेटत गेला, तर काय सांगाल या चांगुलपणाबद्दल आणि या दैवी अनुभवांबद्दल?
1: आता नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आम्ही स्कूटरचा प्रवास थांबवायचा ठरवलो.
0: बरोबर,
1: तो थांबवला, पण तोपर्यंत आम्ही गाडीचा सुरू केला नव्हता, कारण तेवढा कॉन्फिडन्स पण नव्हता आम्हाला दोघांना आणि भीती पण वाटत होती. मग त्यामधल्या काळामध्ये काय करायचं, तर मी 2002 साली कैलाश मानसरोवर यात्रा केली होती. मग त्याचे अनुभव मी लिहून काढले, त्याचं माझं पुस्तक झालं, ते महाराष्ट्र शासनातर्फे छापलं नवलेखक अनुदानामध्ये, आणि त्यामुळे मला असं नर्मदा परिक्रमेचा आपण आता लिहायला पाहिजे. मग मी नर्मदेचा अभ्यास करून त्याच्यावरती पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यामुळे मला जाणवलं की आपण आता लेख सुद्धा लिहू शकतोय, म्हणजे एकच पुस्तक होऊन संपलं नाही, आपण दुसरा पण आपलं पुस्तक झालेलं आहे. त्यानंतर कैलाश मानसरोवर झाल्यावरती त्याचं हे लिहिताना माझा एक अनुभव कैलाशाचा मी सांगते तुम्हाला. शेवटी डोलमा पासचा आपण जिथे पूजा करतो परिक्रमेच्या होतं, 19,900 फुटावरती अत्यंत थंडी असते, ऑक्सिजन कमी असतो, हवा विरळ असते. मला हाय बीपीचा त्रास होता, मला वरती गेल्यावरती काही त्रास झाला नाही. तिथे पूजा वगैरे केली, आम्ही खाली निघालो, सगळा ग्रुप भराभरा पुढे गेला आणि मी आणि माझ्याबरोबर तो एक चिनी पोर्टर असतो, ते आम्ही दोघं जण फक्त मागे राहिलो. मागे राहिल्यानंतर उतारावर येताना ते हिसक्यानी किंवा काय किंवा एकदम हे झाल्यामुळे मला एकदम छातीत दुखायला लागलं, घाम फुटला, चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं, एकदम पडते का काय. तर मी असं धरलं त्या दगडावर, डोकं टेकलं, डोकं टेकलं तर डोळे मिटल्यासारखे झाले. मिटल्यासारखे झाल्यावरती तो पोर्टर होता, त्याची मला आधी घाण वाटायची, तो काहीतरी खायचा आणि त्याचा वास यायचा, म्हणून मी त्याला खूप झिडकारायचे आणि त्याला ते कळत होतं, त्यामुळे तो माझ्या जास्त जवळ येत नव्हता. पण उतारावर त्याने धरलेलं होतं, मग त्याने मला त्या दगडावर झोपवलं आणि माझ्या पोटाला पाऊच असतो आपला, पासपोर्ट वगैरे ठेवलं, तो काढण्यासाठी पोटाला हात लावला त्याने की मी झिडकारला एकदम. म्हणजे आपण कधीही वाईट गोष्टी सांगू नये प्रवासातल्या, कारण ते माझ्या डोक्यात होतं की हे पोर्टर असे लुटतात, फेकून देतात दरीत आणि सांगतात यात्री गिर गया. तर मला वाटलं झालं आता असंच होणार काहीतरी, मग मी हात लावू देत नाही म्हणतात, त्यांनी शिट्टी वाजवली, म्हणतात अरे बापरे आता याच्या साथीदारांनाच यांनी शिट्टी वाजवून बोलवलं काय. पण नाही, दुसरे एक दवे अंकल होते, त्यांची लेडी पोर्टर होती आणि ती बहुतेकाची मैत्रीण होती किंवा कोणी असेल आता
0: माहिती, बरोबर
1: सहकारी अशी. तर ती आली पळत पळत, तिने माझा ते पाऊच काढला, ओढणी काढली गळ्यातली, उठवलं जरा वेळाने मला थोडंसं पाणी पाजून, मग हळूहळू आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मला त्याने कॉटवर झोपवलं, कॉट कसल्या त्या नुसते लाकडी फळ्या घातलेल्या असतात, त्याच्यावर झोपवलं आणि डोळे उघडून बघा म्हटला. मी डोळे उघडून पाहिले तर माझी ओढणी याच्या गळ्यात आणि पाऊच हातात. मी म्हंटल अगं मी याच्यावर कधी गेलो हे सगळं हातात, म्हणजे आपल्याला इतकी घाण वाटते आणि त्यानेच आपल्याला धरून आणलेले. आणि त्याने असा सहज हात असा डोक्यावरनं फिरवला आणि माझ्या हाताला म्हटला ओके. आणि मातृत्व भावना किती श्रेष्ठ असते, मी पण त्याचा हात घेतला, पपी घेतली, म्हटली ओके. त्यानंतर कोणीही पोर्टर मला मदत केली की मला त्याची आधी आठवण येते.
0: बरोबर,
1: कारण ते गरीब असतात मुलं, ते काय तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, आणि ते आपले कसे तंबाखू गुटखा खातात तसे ते काहीतरी त्यांचा पदार्थ खात असतील किंवा काय.
0: बरोबर,
1: मला इतकं वाईट वाटलं, म्हटलं आपण याच्याशी किती वाईट वागलो आणि तो कधी याच्या पुढच्या आयुष्यात भेटणार नाही.
0: खरंय खरं,
1: पण माझ्या कैलाश मानसरोवरच्या यात्रेमध्ये त्याच्या अनुभव सांगितल्याशिवाय ते पूर्ण होणार.
0: अगदी खरंय, बरोबर, त्याची मदत तुम्हाला केवढी मोठी झाली आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की खूप चांगुलपणा आणि एक वेगळा अनुभव तुम्हाला त्याच्यामध्ये आला. एखाद्याचा असा कधी कुठे अनुभव आला का एखाद्या ठिकाणी की भीती वाटली क्षणभर, म्हणजे कारण तुम्हाला खूप चांगले अनुभव आणि चांगली माणसं भेटली असं तुम्ही म्हणालात, पण अशा एवढ्या वर्षांच्या प्रवासात एखादा असा भीतीचा क्षण किंवा भीती म्हणण्यापेक्षा अरे बापरे आता पुढे काय असा एखादा क्षण आला का?
1: आत्ताच आला. आता हा चांगला अनुभव सांगितला त्यावेळेला मी मन के आखे खोल भैया, मन के आखे खोल म्हणजे तू चांगल्या दृष्टीने पहा.
0: हो,
1: तर आम्ही आत्ता आसामला गेलो होतो, उनाकोटीला गेलो होतो, जागतिक वारसास्थळातली ते लेणी आहेत.
0: बरोबर.
1: हजारो वर्षापूर्वी कोरलेली ती सगळी लेणी पाहिली. तिथे आधी खूप घनदाट जंगल आहे, भाषा माहीत नाही, ती माणसं पण आपल्याला थोडी वेगळ्या चेहरीपट्टीची वाटतात, आणि जंगली भिल्ल वगैरे असं जातीचे लोक तिथे होते ते. आणि सगळं बघून आम्ही आलो वरती. वरती आलो आणि अंधार भुडूक, गाडीत बसलो आणि चुकून उलट्या दिशेला गेलो का काय माहित नाही, पूर्णपणे आम्ही रस्ता चुकलो. तासभर आम्ही फिरत होतो, आम्हाला हायवेच सापडत नव्हता. मग त्यावेळेला भूक लागली होती, मग जाणीव झाली की आपण काही खाल्लेलं नाही. आणि सगळ्या आसाममध्ये काय, 5 वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला अननस आणि संत्री खोबरं ओलं,
0: अच्छा,
1: अतिशय छान मिळायचं. पण ते 5 पर्यंत भूक लागलेली नसायची, आणि साधारण 6 च्या सुमाराला आपल्याला सवय असते चहा रोकायचं, तेव्हा हे लोक अंधारा जंगलात गुडूप झालेले असायचे. त्यावेळेला मात्र थोडा वेळ भीती वाटली, म्हणजे आता नाही सापडलं तर काय करणार, खेडेगाव राहणार कुठे, गाडीतच बसायची वेळ येईल.
0: बरोबर. पण मग तुम्हाला पुढे काही रस्ता सापडला
1: किंवा
0: पुढे काही मदत झाली कोणाची, काय कसं काय त्यातनं पार केलं तुम्ही?
1: मदत कसली होती, ते गावातले इकडच्या बाजूचे लोक असायचे, ते म्हणायचे इकडे जा, इकडे आलं की ते म्हणायचे अहो तुम्ही चुकी चाललं तिकडे जा.
0: बरोबर.
1: आता रस्ते खूप छोटे होते, गाडी वळवता यायची नाही, कसं तरी ते कसा सापडला माहित नाही, पण सापडला.
0: जसा तुम्हाला नेहमी चांगले अनुभव येत गेले तसा सापडला. पण असं एखाद्या ठिकाणी कुठे झालं की आज नाही ठरवलंय की आता कुठे राहायचं हे आपण ठरवलेलं नाहीये, तुम्ही गाव शोधत शोधत, तुम्ही म्हणालात तसं की संध्याकाळची वेळ झाली आणि गाव शोधत शोधत साधारण गेलात, तर असं राहायचं ठिकाण कसं शोधायचं? एखाद्या हॉटेलमध्ये नाहीच जागा मिळाली, एखादं चांगलं हॉटेल मिळालंच नाही, असं कधी कुठे तुम्हाला झालंय का?
1: एकॉन शक्तीपीठातलं आसामचं हे तर तिथलाच अनुभव सांगते, आगरतळ्याचा.
0: अच्छा.
1: शक्तीपीठाचं दर्शन करून निघालो होतो आणि वाटेत खूप खोल खड्डे वगैरे असा रस्ता आहे, आम्हाला यायला उशीर झाला आगरतळ्यामध्ये. आणि आगरतळा मोठं गाव आहे, आपल्याला सहज राहायला मिळेल, म्हणजे भ्रम आमचा तुटला तो नेहमीचा की आपल्याला मिळणारच, आपण कुठे एक तर रूम कुठेही मिळतेच म्हणजे.
0: बरोबर.
1: आणि वय बघून लोक द्यायचेच तसं. तर होतं हॉटेल छान, तिथे जागा नव्हती पण. आणि तिथे ते म्हणाले आज तुम्हाला कुठेच आगरतळ्यामध्ये जागा मिळणार नाही, कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला रूम मिळणार नाही.
0: अरे बापरे.
1: तर मी म्हटलं असं का बरं? तर तिथे दुसऱ्या दिवशी कुठली तरी मोठी मिटिंग होती, आणि त्या मिटिंग साठी कोणतरी गुरु किंवा काय कोण येणार,
0: राजकीय नेते किंवा असे कोण येणार असले की
1: सगळं फुल होत.
0: बरोबर.
1: एकूण एक मग त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला आता काय करायचं. तर तिथल्या रिसेप्शनिस्टला मी म्हटलं की आम्हाला काही दुसरीकडे मिळेल का, तुम्ही बघता का जरा, म्हणजे त्यांना माहिती असतात ना स्थानिक. आम्हाला तर काही एवढं नशीब चांगलं की तिलाही हिंदी येत होतं, मलाही हिंदी येत होतं, नाही तर आतापर्यंत हिंदी न कळणार त्याच्यामध्ये तारेच तुटायचे आमचे सगळे. रहनाही है म्हटलं, हा रहनाही है, आगे नाही जा सकते. मग तिने फोन केला तर वरनं माडीवरनं एक गृहस्थ आले जिन्यातनं, गोरे पान उंच सोनेरी केस वगैरे देखणा माणूस आले. आणि त्यांनी रहना विचारलं, म्हटलं हा, एकदा माझ्याकडे एकदा यांच्याकडे पाहिलं, पुन्हा आमच्या दोघांकडे पाहिलं, आणि नंतर फोनवर फोन करत असला. अर्धा तास तो माणूस फोन करत होता. आणि मी यांना म्हटलं बघ, आता त्यांनी नाही सांगितलं तर आपण काय करणार, तेवढ्यात तो आमच्याकडे वळला आणि म्हटला रूम तो नाही आहे. झालं, आम्ही दोघं एकदम गलित गात्र झालो. मेरा फ्लॅट है, आप वहां रह सकते हो. मी म्हटलं ठीक आहे, आता इलाजच नाही ना काही.
0: बरोबर.
1: तर म्हणे खाली आहे, कोणी नाही आहे वहां पर. आणि मग तो म्हणाला माझा ड्रायव्हर तुम्हाला सोडेल. म्हटलं आमची गाडी आम्ही. मग ते माणसाने आम्हाला दाखवलं, आम्ही तिथे गेलो, त्यानेच गाडी लावली आमची. एकदम वरच्या मजल्यावर होतं, खाली हॉटेल सारखं काहीतरी होतं त्यांचं, एकदम वरच्या मजल्यावर फ्लॅट होता, छान होता फ्लॅट. त्या फ्लॅटमध्ये आम्ही चढताना जिना एक छोटू मुलगा वरनं आला चहा आणि ब्रेड बटर घेऊन, तो वास आल्यावर मला एकदम जाणवला अरे आपल्याला भूक लागली, आपण आता जेवायचं काय करायचं.
0: बरोबर.
1: मग मी त्याला म्हटलं हमे मिले का, हा क्यू नाही आता हो म्हटला. तो गेल्यावर आम्ही इतका सुंदर फ्लॅट, इतका टॉयलेट वगैरे सगळं छान, म्हटलं आम्ही आंघोळी बिंगोळी सगळं आवरून घेतलं, तेवढ्यात तो आला. आणि त्याने डायनिंग हॉलमध्ये आम्हाला चांगल्या मोठ्या बोलवलं आणि चहा ब्रेड बटर ते म्हटलं आपण आज राजवत बरं काय सगळ्या फ्लॅटचे.
0: वा वा. त्यामुळे असाही अनुभव, म्हणजे तुम्हीही विश्वास टाकलात आणि त्या माणसानेही तुम्हाला विश्वासाने ती जागा दिली.
1: माझ्या नातीचा फोन आला तर मी तिला म्हटलं बघ ना ताई इतक्या सुंदर सुंदर वस्तू आहेत, त्यांना असं कसं वाटलं नाही की आम्ही घेऊन पळून जाऊ. तर ती जोरात हसायला लागली. मी म्हटलं काय झालं? तर म्हणे अगं आई, एक तर तुम्ही पळून जाऊ शकणार नाही आणि दुसरं तर सगळ्यांना माणसं कळतात कोण कशी आहेत.
0: अगदी बरोबर. पण त्यांनी जसा विश्वास ठेवला तसं त्याचप्रमाणे तुम्हीही अतिशय विश्वासाने.
1: पण आम्ही अगदी खोटं म्हणून विश्वास ठेवला, पण त्यांनी खऱ्या अर्थाने विश्वास ठेवला, म्हणजे ते आमच्यापेक्षा थोडेसे.
0: बरोबर बरोबर. पण एकूण काय तर ही यात्रा तुमची जो प्रवास होता तो तितक्याच नेहमीप्रमाणेच अतिशय छान असा पार पडला असं म्हणायला हरकत नाही.
1: या सगळ्या यात्रांच्या वाटेवर हे जे अनुभव आले ना, यातच मला देवी दिसली.
0: वा.
1: म्हणजे देवी देवळात वेगळी बघायची गरजच नव्हती.
0: बरोबर.

0: दिसली आणि नर्मदा सावळी आहेत म्हणतात.
1: बर,
0: सगळं झालं. आम्ही आलो निम्म्या जवळजवळ एरंडोल धुळे जळगाव आल्यावर मी यांना म्हटलं की का हो सकाळी ती बाई इतक्या पहाटे कशी स्नानाला आली हे म्हणे कुठे म्हटलं मी आंघोळ करत होते तर मला का नाही दाखवली म्हणे. मग आल्यावर मी त्याच्याबद्दल लिहिलं काळ्या कातळात संथ जलाच्या रहरी कुणी स्नानाला बैसली काळोखी पहिलं तिने दोहो हातांनी केस बांध ते डोईवर ओले ती वस्त्रे सावळा उभार तंग चोळी नक्षी फुलांची बाजूवर बिंधास्त जणू जलपरी जलावर मी विचारात दंग खंत दाटली उरी झाली परिक्रमा नाही भेटली माई खंताऊन मनी निघाले माघारी वळून पाहते पाणी काळे चंदेरी अल्याड मी बावरी नजर भिरी भिरी अचंबित मी कुणी नाही पाहिलं तरी क्षणात गेली कुठेही मदनाची मंजिरी कुठे झाली गडप ही मुग्ध बालिका तरी गेली कुठे इतुक्यात ही झडकरी की नर्मदाच होती साक्षात सामोरी. आणि नर्मदा लहान आहे असं म्हणतात म्हणून मुग्ध बालिका शब्द वापरला आणि सावळी आहे.
1: अगदी बरोबर, खूप छान, खूपच मस्त तुमचे हे अनुभव. तुम्ही इतके छान शब्दबद्ध करताय आणि तुमची वेगवेगळी पुस्तकंही आलेली आहेत. नर्मदा तिरी असेल, कन्याकुमारी ते कैलास असेल, चला लडाखला, गौरवशाली गुजरात, किती प्रकार चे अनुभव तुम्ही आतापर्यंत शब्दबद्ध केलं आणि नर्मदा मैयेचं हे रूप सुद्धा तुम्हाला जे जाणवलं ते तुम्ही लिहिलं. खूपच छान अनुभव तुमचे तुम्ही मांडताय. तर त्याच्यामध्येच तुम्हाला जे तुम्ही आता नर्मदेचं रूप म्हणालात तसं सुरुवातीलाच तुम्ही म्हणाला होतात की स्त्रियांची रूपं तुम्हाला दिसली. तर स्त्रियांची अनेक रूपं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत गेली. दक्षिण भारत असेल तिथे वेगळं, मध्य भारतातलं वेगळं, राजस्थानातलं वेगळं, पण स्त्रियांना किंवा अगदी पूर्वेकडे गेलात तिथे सुद्धा तर स्त्रियांना कष्ट चुकलेले नाहीयेत ह्याचा अनुभव तुम्ही घेतलात. जसं म्हणालात की रस्त्याची कामं चालू होती तिथे सुद्धा स्त्रिया कष्ट करत होत्या, तर ह्या कष्ट करणाऱ्या स्त्रियांना बघताना, मेहनत घेणाऱ्या या स्त्रियांना बघताना तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या किंवा तुम्हाला एक वेगळी दृष्टी काय मिळाली या स्त्रियांकडे बघताना?
0: आता स्त्री शक्ती ही मातृशक्ती आहे.
1: बरोबर.
0: नवरात्रामध्ये आपण घट पूजन करतो. आपला देह हा घटच आहे, त्याला 9 द्वार आहेत, त्याच्यात मातीत आपण बीज घालतो ते उगवतं. आपण जे घेऊ ते आपल्याला मिळणार आहे. तुमची जशी दृष्टी तुम्ही घ्याल आता निसर्गाकडे बघताना त्याप्रमाणे आपण सगळ्या नद्यांना सुद्धा आई मानतो. कुठल्याही स्त्रीला आपण शक्यतो अपमान करत नाही. शेतात काम करणारी खुरपं घेऊन जाते, बांधकामावर काम करणारी फावडं घेऊन जाते, ऑफिसला काम करणारी ते लॅपटॉप वगैरे काय काय असेल ते घेऊन जाते. म्हणजे ओझही प्रत्येक जण वाहतीये. आणि ती करण्यासाठी करते कष्ट मुलाबाळांसाठी, स्वतःसाठी, नवऱ्यासाठी, समाजासाठी, आपल्या देशासाठी. मग हे सगळ्यांच्या आपण ऋणात राहिलंच पाहिजे ना.
1: खरं,
0: शेती पिकेल तेव्हा अन्न खाऊ,
1: वा
0: रस्ते बांधतील तेव्हा आम्हीच्यासारखे भटके फिरतील.
1: बरोबर.
0: आणि ऑफिस वगैरे कामं करतील या मुली तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा उपयोग होईल.
1: बरोबर.
0: म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजे.
1: खरं.
0: आणि दुर्गा ह्या घरोघरी आहेत.
1: बरोबर.
0: त्यांची पूजा घरोघरी
1: व्हायला पाहिजे. खूपच छान. त्यांच्या ऋणात राहायला पाहिजे, त्यांच्या कष्टांच्या ऋणात राहायला
0: पाहिजे
1: असं वासंतीताई म्हणतायत. वासंती घाडगे यांच्याशी गप्पा मारतोय आपण आजच्या आपल्या हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकताय कार्यक्रम हॅशटॅग नवदुर्गा. कार्यक्रम सुरू आहे FM गोल्ड वाहिनीवरती. नवरात्र विशेष अशी ही मालिका सुरू आहे आणि या मालिकेत आज आपण हटके ट्रॅव्हलर आणि लेखिका वासंती गाडगे यांच्याशी बातचीत करतोय, गप्पा मारतोय आणि त्यांचे असंख्य अनुभव त्यांच्याकडूनच आपण ऐकतोय. वासंतीताई, स्कूटरनंतर कारनी तुम्ही प्रवास सुरू केलात, प्रवासाचं साधन बदललं, माध्यम बदललं असं आपण म्हणूया, पण ओढ तीच राहिली, पॅशन तीच राहिली. तर त्याच्यामध्ये कारनी प्रवास सुरू केल्यानंतर काही सामान एक्स्ट्रा न्यायला लागलात किंवा तुम्ही काही वेगळं करायला लागलात, काय अनुभव होता तुमचा कारनी प्रवासाचा?
1: वेगळं म्हणजे आम्हाला काय झालं, कपडे पण थोडे जास्त घेता आले आणि प्रत्येक वेळेला शेल्टर निर्माण झालं.
0: बरोबर,
1: म्हणजे थोडासा पाऊस आला किंवा ऊन लागलं तरी काय अगदी थांबायचं, स्कूटरला कसं व्हायचं अगदीच कायली कायली व्हायची काही. आणि गाडीने जाताना एक फायदा असतो की आपण थांबलो कुठे काही नाही हे झालं तर आपण गाडीत राहू शकतो, थोडं खाद्यपदार्थ आपले बरोबर. कारण आता आम्ही पश्चिम बंगालमध्ये गेलो, तिथे सगळीकडे मासा असायचा, मग ते जे खात नाहीत त्यांना थोडं शेजारचा जरी खात असला तरी आपल्याला जरासं हे वाटतं ना. मग काही ठिकाणी आम्ही आपलं जवळचं भडंग म्हणा लाडू, दिवाळीनंतर जातो आम्ही त्यामुळे ते काय थोडंफार असेल ते उरलं सुरलं बांधून नेतो आणि ते घरात संपत नाही तिथे संपतं.
0: खरंय खरंय. अनेक वर्ष तुम्ही दोघं जण एकत्र प्रवास करताय, स्कूटरवरनं असेल किंवा मग कारनीही असेल, पण दोघंच जण जेव्हा हा प्रवास करता, आणि मी म्हंटल तसं सुरुवातीला की हा स्वतःचा शोध घेण्याचा सुद्धा हा प्रवास असतो, तर तुम्ही दोघांनी अनेक अनपेक्षित असे सुद्धा प्रसंग अनुभवले असतील, तर या प्रसंगांना सामोरं जाताना चांगले वाईट, कधीतरी भीतीदायक, कधीतरी आनंद देणारे असे सगळ्या प्रकारचे अनुभव तुम्ही घेत राहिलात, तर काय तुम्ही सांगाल, ह्या जसं सहजीवन तसा हा सहप्रवास आयुष्याचा आणि वेगवेगळ्या ठिकाणांचा, तर काय मिळालं तुम्हाला दोघांना एकत्रित रीतीने यातनं?
1: आम्हाला एकच मिळालं, घरात राहून भांडणं नाही. बाहेर गेलो की भांडणाला वाव नसतो, कारण त्यांना भीती असते ही नाही. मी जाते घरी म्हटलं तर काय करायचं, मला भीती असते जोरात चालवायला लागले तर काय करायचं.
0: बरोबर, खूपच छान आणि सिम्पल साधं उत्तर आहे की भांडणं नाहीत. पण तुम्ही बाकी प्रवास एकत्र केलेत, कैलास मानसरोवर एकटीने केलात किंवा तुम्ही परदेशात सुद्धा प्रवास एकटीने केलात, तेव्हा काही तुमचे यजमान तुमच्या बरोबर नव्हते, तर परदेश प्रवास जेव्हा केलात तेव्हा मग विमानाचा प्रवास झाला, तेव्हा इतर नातेवाईक, मित्र मंडळ, मैत्रिणी असं सगळं बरोबर होतं, तर कसे होते परदेशातले मग स्कूटर आणि कार सोडून आणि भारताबाहेर जाणं, तर हा एकटीने इतरांबरोबर केलेला प्रवास कसा होता?
1: एक तर गोष्ट, स्कूटर आणि कारने जाताना आपण रस्त्यांनी जातो.
0: बरोबर,
1: आपले रस्ते इतके सुंदर केलेले, ते सगळे अभियंत्यांचं योगदान. आपण शेती फळ फुलं बघतो. परदेशी जाताना विमानाने जायचं, मुंबईत बसायचं तिकडे उतरायचं, मध्ये आपण काय बघितलं, कुठल्या नद्या पाहिल्या, डोंगर दऱ्या, हे सौंदर्य दिसतच नाही ना.
0: खरं,
1: तिथे गेल्यावर निश्चित सगळं चांगलं दिसतं, आवडतं. खाद्यपदार्थाचं मात्र फार पंचायत होते. म्हणजे मी युरोप ट्रिपला गेले तेव्हा माझी बशी बरोबर असते, मला चहा बशीशिवाय पिता येत नाही. सगळेजण हसतात मला, पण मी आपलं माझं माझं तर काळजी घेतो. म्हटलं मला ते चहा तर आवडतो, मग बशी असते माझी बरोबर. आणि जाताना आपल्याला थोडा तरी अभ्यास पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. एकदम गेलं आणि पाहिलं वा वा छान आहे म्हटलं असं नसतं, काहीतरी थोडासा अभ्यास करूनच जावं लागतं. मी आत्ता वाराणसीला गेलो, तीर्थक्षेत्र वाराणसीला काय म्हणतात, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वाराणसी विनश्यत. आणि वाराणस्याम कृतम पापम, मग वाराणसीचंच पाप केलं तर त्याचं काय, तर ते अंतर्गृहे विनश्यती, म्हणजे मृत्यूनंतर तिथे मोक्ष मिळतो असं म्हणतात ते. शिवशंकर त्याला तारक मंत्र देतात म्हणून. मग तसं आपल्याला थोडस अभ्यास आधी करून गेलेलं असतं ना की याचा थोडा अर्थ कळतो.
0: बरोबर,
1: कारण आमचं पश्चिम बंगालमध्ये तसं झालं, ते बंगालीत सांगायचे ना तर बऱ्याचसं आम्हाला कळायचं नाही. मग आल्यानंतर वाचलं की असं म्हणायचं, अरे चा हा हे
0: अर्थ
1: हा असं सांगत होते ते, की कपाळाचा भाग पडला विचार. तरी बंगाली बरेचसं मराठीच्या जवळ आहे, बंगाली गुजराती.
0: म्हणजे एकूण तुम्हाला परदेशातल्या प्रवासापेक्षा भारतात फिरणं जास्त आवडलं असं म्हणायला हरकत नाही.
1: जास्त आवडलं कारण एक तर आम्ही दोघं असतो आणि दुसरं तर नंतर हे मला पुस्तक लिहिताना खूप आनंद मिळतो. म्हणजे ते कोणी वाचो न वाचो, चांगलं म्हणू न म्हणू, पण आपल्याला खूप आनंद मिळतो स्वतःला. आपल्याला काहीतरी करता येते.
0: बरोबर,
1: एवढं तरी कोणाला लिहिता येतं असं वाटतं ना.
0: नक्कीच नक्कीच. बरं, भाषेचा विषय तर निघाला की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा, आणि सुरुवातीलाच आपण

0: म्हटलं होतं तसं की खाद्य संस्कृती. तर तुमच्या पुस्तकांमध्ये आता जेव्हा तुम्ही अनेक ठिकाणं फिरलात तेव्हा त्या ठिकाणांबद्दल, माणसांबद्दल, अनुभवांबद्दल तर आलंच, पण खाद्य संस्कृतीला टाळून तुम्ही पुढे जाऊच शकत नाही.
1: तर आधी पोटोबा
0: तर त्याबद्दल तुम्ही आता तुमच्या येणाऱ्या पुस्तकात सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी नवीन लिहिताय, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: एक तर आपलं भारतामध्ये तांदूळ चांगला पिकतो, त्यामुळे भाताचे पदार्थ सगळीकडे असतात. आपल्याला इडली सांबार का आवडतं तर आपण घरात भात आमटी खातो म्हणून,
0: बरोबर,
1: त्यामुळे आपल्याला साऊथला फिरणं आवडतं. पण तामिळनाडूमध्ये मात्र जरा प्रश्न येतो, जिथे समुद्र जवळ आहे, पश्चिम बंगाल तामिळ आणि समुद्र किनारा भरपूर आहे आपल्याला, तिथे तिथे मासे असतातच. आणि तिथे काय होतं मग पंचायत, तिथे देवळात सुद्धा मासे असायचे प्रसादाला देवळांच्या, थोडीशी पंचायत व्हायची.
0: शाकाहारी माणसांचा हा थोडासा प्रश्न येतो की काय खावं, प्रत्येक ठिकाणी मिळतं असं नाही
1: आणि आपल्याला तोंड वाकडं करून चालत नाही, तो प्रसाद आहे.
0: हो बरोबर,
1: तुम्ही नका खाऊ पण नावं ठेवू नका असं होतं ना. मग नेपाळमध्ये आम्हाला विशेष आश्चर्य, आम्ही जानकी महल बघायला गेलो होतो आणि पुढे लग्नाची वरात चालू होती, आम्ही रात्रीच बघणार होतो म्हणून आम्ही तिथेच गाडी पार्क केली आणि बघून आलो देऊळ किती लांब आहे. मग म्हटलं इथेच आजूबाजूला आता राहूया, तर मारवाडी खानावळ होती तिथे आणि मारवाडी भवन राहायला पण होतं.
0: अरे वा.
1: मी म्हटलं ते म्हणतात ना कुठे का गाडी जाणार नाही तिथे सुद्धा मारवाडी जाईल, जहान जाय गाडी वा जाय मारवाडी, तसं म्हटलं हे इथे मारवाडी आले. चांगली अगदी शाकाहारी मस्त खानावळ होती, नाही तर नेपाळ म्हटलं की मला आधी ते वाटायचं ते काय चौम्यंग काय ते खातात मुलं तसं असतं.
0: बरोबर.
1: पण नाही व्यवस्थित भाजी पोळी चांगलं होतं.
0: पण नेपाळ पर्यंत जायचं असं कसं काय ठरवलं तुम्ही, स्कूटरवरनं किंवा गाडी?
1: सीतामा तिथे आहे ना आणि गुह्येश्वरी.
0: बरोबर, म्हणजे हे कारण आहे हे बरोबर आहे, पण त्यासाठी आपण गाडी न्यावी आपली किंवा
1: वाराणसीपर्यंत आम्ही नेलीच होती.
0: हो,
1: आत्ता हे आम्ही आसामपर्यंत जात होतो ना तेव्हाच वाराणसीपर्यंत गाडी नेलीच होती, मग नेपाळ बॉर्डर जवळच होती ना तिथून.
0: बरोबर, त्यामुळे गाडीने जावं. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का दुचाकी किंवा चारचाकीमुळे आपण कसं जावं, किंवा त्याला काही बंधनच तुम्ही कुठे ठेवलं नाहीत, कुठेही जायला नको असं तुम्हाला कधीही वाटलं नाही का मनातनं?
1: नाही वाटलं, कधीच नाही वाटलं.
0: बरोबर. वेगवेगळी पुस्तकं आहेत तुमची, मनात खूप साठलेले असतात विचार, कारण खूप अनुभव घेतलेले असतात. प्रत्येक भावना ही शब्दात खरं तर मांडता येत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही तुमचे अनुभव शब्दात मांडायचा प्रयत्न केला. मगातपासून मी बऱ्याच पुस्तकांचा उल्लेख केला, तर ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये हे सगळं मांडताना काय भावना होत्या?
1: काही वेळेला कसं झालं आम्हाला रांचकवा लागा आणि मग काळजात जाणवलं की आपल्याला मनातलं बोलायला कोण नसतं घरात, कारण पती पत्नीमध्ये आपण सगळं बोलू शकत नाही. मग आपण नदीजवळ बोलत होतो, गोदावरी मैया माहेरची माझी देवी, मग तिच्याजवळ बोलत होतो. सागर किनारी गेल्यानंतर कितीतरी आपल्याला दुःख वेंचर आपण मनात दाबून ठेवलेले असतात, त्या सागराकडे पाहून आपल्याला वाटतं काहीतरी, तिथे बोलत होतो. की विविध प्रकारची झाडं आहेत सगळीकडे, की त्या झाडांकडे पाहून सुद्धा. एकदा आम्ही कुक्षीच्या इथे जंगलातून आलो तर आमिर खानचं गाणं नाही का, चद्दर ओढे खडा आहे कोळी, तशी सगळी झाडं मला अशी भूतासारखीच वाटायला लागली. म्हणजे अशी सुद्धा भीती काही वेळेला थोडा वेळ काहीना मनात येते, आता एवढ्या जंगलात आलं काही तर काय करणार आपण.
0: बरोबर.
1: मग हे सगळं मला लिहिताना चांगलं म्हणजे आठवलं.
0: बरोबर. त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करायचं हे तर तुम्ही आधीपासून कधी ठरवलेलं नव्हतं असं तुम्ही म्हणालात, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला वाटेत ज्या ज्या लोकांनी जे जे दाखवलं सांगितलं, तर अशी अनपेक्षित ठिकाणं तुम्हाला बघायला मिळाली का, की केवळ तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितल्यामुळे मला हे बघायला मिळालं?
1: आता वाराणसीत आम्ही आपण फक्त काशी विश्वनाथांना जातो, देवींमुळे आम्ही त्या वेगळ्या देवी पाहिल्या तिथे आजूबाजूला असलेल्या. त्यावेळेला अन्नपूर्णा देवीचं मंदिर विश्वनाथाच्या दारातच आहे ते, आणि आपल्याला लग्नामध्ये अन्नपूर्णा देतात माहेरून की तुझ्या घरामध्ये कायम अन्न भरलेलं राहू दे, आणि बाळकृष्ण की मुलाबाळांनी घर भरलेलं राहू दे. काशी विश्वनाथांना भयंकर दुष्काळ पडतो, मग दुष्काळ पडल्यानंतर माझी लेकरं काशीची ही आता दुष्काळाने मरतील, याने ते तिला विनवणी करतात की जीवेत अन्नम ददात, म्हणजे तू अन्न दे, जिवंत माणूस राहिलं पाहिजे म्हणून. आणि ती पण मग त्यांना प्रतिवेचन मागते, तेव्हा ते म्हणाले की जगण्याबरोबर मरण आहे जोडलेलं, जगणं मरणं, तर तू मरणाचं हे कर, ही मोक्ष दे, मृत्यूर मोक्ष ददाम्यहम. तर हे सगळं वाचताना किंवा लिहिताना मला स्वतःचं ज्ञान सुद्धा थोडंसं अपडेट करावं लागलं.
0: बरोबर.
1: कारण सगळंच काही आपल्याला माहीत नसतं, आणि माहीत असलं तरी हो तिथे असं आहे एवढंच आपण म्हणतो, ते का आहे.
0: बरोबर.
1: आणि ते आपल्या पूर्वजांनी कसं शोधलं असेल, इतक्या पूर्वी हे कसं केलं असेल. आता या सगळ्या नुसत्या नद्या वाहत नाहीत, त्यांच्यात अंगा खांद्यावरती देवळं परंपरा संस्कृती

0: ती पण वाहते ना पाण्याबरोबर.
1: खरंय,
0: त्याचे सगळे ते सौंदर्य लेणीच आहेत.
1: बरोबर, त्यामुळे असं वेगळंच एखादं ठिकाण नजरेला पडलं आणि मग वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या निमित्ताने तुमच्या स्वतःच्याही अभ्यासल्या गेल्या आणि मग त्या पुस्तकामध्ये आपोआपच शब्दबद्ध झाल्या. खरंय वासंतीताई, तुम्ही आता 51 शक्तीपीठांचा प्रवास सुरू केलेला आहे, देवीची शक्तीपीठ तुम्ही करताय, तर त्याची सुरुवात झालीय, काही ठिकाणी तुम्ही जाऊन आलायत आणि आता पुढची काही ठिकाणं तुमची बघायची आहेत, तर कसा अनुभव आहे हा सुद्धा एक शक्तीपीठ बघण्याचा?
0: आता कामाख्याला आसामला गेलो तर आपण सगळे जातो.
1: बर,
0: आसामला IIT आहे त्यामुळे सुवर्णकाशीच्या सिल्क साड्या मिळतात, त्यामुळे बऱ्याच कारणाने आसामला लोक जातात. पण आसामच्या नार्टियांग म्हणून आणि जयंती हिल्स या दोन ज्या देवी आहेत त्या इतक्या आड बाजूला आहेत की तिथे मला नाही वाटत आतापर्यंत कोणी आपल्याकडचे गेले असतील. उनाकोटीला तरी बरेच जण जातात कारण उनाकोटी विश्वधरोहर स्थळ आहे, त्यामुळे तिथे तरी जातात लोक. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कालीमाता सगळे जातात.
1: बरोबर,
0: पण बाकी देवी आहेत त्या इतक्या आड बाजूला आहेत की त्या शोधून काढून तिथे जाणं हे सुद्धा आमच्यासाठी एक आव्हान होतं.
1: अच्छा,
0: मग त्या मानाने महाराष्ट्रात एवढं नाहीये, महाराष्ट्रातल्या सगळ्या देवी अगदी छोट्या छोट्या गावातल्या देवी सुद्धा नवरात्रात सगळेजण जातात.
1: बरोबर,
0: मग नवरात्रानिमित्ताने ह्या माहीत नसलेल्या देवींचा उदो उदो करूया.
1: वा, खरंच खूप छान. आता तुम्ही जसं शक्तीपीठांना जाणार आहात तर तुमचं तुम्ही म्हणालात तसं की वयामुळे काही वेळेला ठराविक ठिकाणी जायचं किंवा कारने प्रवास करायचा तर काही गोष्टी तुम्ही थांबवल्यात, काही गोष्टी सुरू आहेत, तर वयाचं खरं तर तुम्हाला बंधनच नाहीये, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरलायत, तर आता अजूनही मनात राहिलेली अशी काही ठिकाणं आहेत का की जिथे अजून प्रवास करायचा आहे आपल्याला?
0: भारतातली
1: म्हणजे तुमच्या एकूण बोलण्यातनं भारतातलीच वेगवेगळी ठिकाणं जास्त आवडत आहेत असं मगाशीच मी म्हंटलं तसं.
0: नर्मदा परिक्रमा पायी करायची इच्छा होती.
1: बरं,
0: तर आता वयोमानाप्रमाणे काही मी करू शकणार नाहीये, पण मला तिथे प्रतापे महाराज होते भालोदला, तर ते काय म्हणाले की एकाच वेळेला केली पाहिजे असं नाही, थोडी थोडी कर.
1: अच्छा,
0: बुंदीचा लाडू पूर्ण खाल्ला काय आणि फोडून खाल्ला
1: थोडा थोडा खाल्ला,
0: तर 3000 किलोमीटर तुला एका वेळेला होणार नाही सलग 2-4 महिने चांगलं, थोडी थोडी कर.
1: अच्छा,
0: पण ती थोडी थोडी सुद्धा आता होईल का? नाही, कारण 73 वय आहे माझं आणि आता चालण्याचा एवढा स्टॅमिना पण राहिला नाहीये.
1: बरोबर, पण हरकत नाही. आपण म्हंटल तसं की इतके वर्ष तुम्ही इतका प्रवास केलात तर त्यावेळेला कुठलंही बंधन तुम्ही पाळलं नाही, स्कूटरनी कारनी प्रवास केलात, वय सुद्धा कुठेही आड आलं नाही, तर असाच तुमचा प्रवास यापुढेही जे जी मनात इच्छा आहे तो प्रवास असाच तुम्हाला करता येऊ आणि भारतभरातली इतरही आता खरं तर फार कमी ठिकाणं तुमची राहिली असतील.
0: नाही, आता काय झालं माहिती का, काश्मीरला आम्ही कितीतरी वेळा गेलो पण काश्मीरला गंडरबल पासून उजवीकडे लडाखला गेलो पण डावीकडे खीर भवानी म्हणून देवी ती मात्र आम्ही प्रत्येक वेळेला आमची राहून गेली, अजूनही राहिलेलीच. म्हणजे आता पुन्हा तिकडे खीर भवानीसाठी खास
1: जायला बघा, म्हणजे आता तुमची पुढची ठिकाणं तयार आहेत मनामध्ये, तर ती सगळ्या त्या इच्छा पूर्ण होवत आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देते.
0: पुढची देवीची यात्रा केल्यावर पुढच्या वर्षी सुद्धा मी पुन्हा भेटायला येईन,
1: नक्की
0: नवीन देवींच्या बरोबर.
1: जरूर जरूर, बरेच अनुभव तुमचे ऐकण्यासारखे होते, ते आपण ऐकायचा छोटासा हा एक प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आत्ता आपण म्हटलं तसं की हा स्त्री शक्तीचा जागर आपण मांडलेला असतो नवरात्राच्या निमित्ताने. तुमच्या बोलण्यातनं जागोजागी भेटलेल्या स्त्रियांबद्दल तर तुम्ही बोलत होतातच, पण नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्तीबद्दल तुमच्या ह्या सगळ्या अनुभवातनं आणि माणसांच्या चांगुलपणाबद्दल जाता जाता काय सांगू शकाल?
0: आता जाता जाता मी एवढंच सांगेन की हा क्षण आयुष्यात पुन्हा येत नाही, तो भरपूर जगून घ्या आणि बघ उघडून दार अंतरंगातला देवधक्का होईल का. म्हणजे तुम्ही जर पाहिलं चांगल्या नजरेने स्त्रीकडे तर ती तुम्हाला आई बहीण
1: या रूपात दिसेल.
0: तर आता स्त्रीच्या हातात भरपूर शक्ती आहे, तिला संधी आहेत आणि तिने स्वतःला चांगलं आधुनिक भाषेत अपडेट ठेवलेलं, म्हणजे तिने स्वतःला चांगलं सुशिक्षित केलं आहे, सुसंस्कृत केलेलं आहे आणि ह्या स्त्री शक्तीचा आपण कायम सन्मान करायला हवा. अवघा स्त्री विक्षेप त्याच्या पुढे तर मी कायम नतमस्तक आहे. मातृशक्तीची महानता आणि पुरुषांचे योगदान, कर्तृत्व, कष्ट यांना हे माझे सगळे शब्द मी नम्र भावाने अर्पण करते. देवी माते सर्वांना सुखात ठेव, सुखात ठेव.
1: धन्यवाद वासंतीजी, खूपच सुंदर तुमचे अनुभव तुम्ही आम्हाला आज सांगितलेत. हॅशटॅग नवदुर्गा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात FM गोल्ड वाहिनीवरती. श्रोते हो, प्रवास हा काही फक्त किलोमीटर्समध्ये मोजायचा नसतो, माणसाच्या मनापर्यंत जाण्याचा तो एक मार्ग असतो. ट्रेन विमानाची तिकीटं न काढता थेट

स्कूटरची किक मारून निसर्गाच्या आणि माणसांच्या शोधात निघालेल्या वासंतीजी आणि प्रकाशजींचा हा प्रवास आणि रस्त्यात भेटलेल्या प्रत्येक कष्टकरी स्त्रीमध्ये नवदुर्गा बघण्याची ही त्यांची दृष्टी. वासंतीजी यांच्या जीवनप्रवासामुळे आज आपल्याला सर्वांनाच हे शिकायला मिळालं की देव शोधायला मंदिरात जाण्याची गरज नाही, तर माणसाच्या चांगुलपणात आणि स्वाभिमानात कष्टात हा देव खरं तर वास करत असतो. त्यांच्या या पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देत आपण इथेच थांबूया. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. धन्यवाद.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए। डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे।
2: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं।
3: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते।
4: गाडी कोणतीही असो, पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं, प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेनमुळे अमेझिंग पिकअप मिळतो। तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे। भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी।
5: पीसीपी एनडीटी कानून के विभिन्न प्रावधानों के तहत लिंग जांच करने और करवाने वाले दोनों को 3 से 5 साल तक की कैद और जुर्माने की सजा है।
6: स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
7: ज्या इंधनावर 15 ते 20 वर्ष संशोधन झालंय, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ARAI, SIMA, BIS सारख्या संस्थांनी तिला परखून घेतलंय, नीती आयोगाने स्वतः तिची अंमलबजावणीचं धोरण तयार केलंय,
8: तर मग ती विश्वासार्हच असणार ना?
7: अगदी बरोबर। E20 तसंच वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित आणि सुरक्षित इंधन आहे। भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।
9: नमस्कार, मी गिरीजा ओक गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM।

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका। सध्या सगळीकडे नवरात्र उत्सव इतका दणक्यात आणि जोरात सुरू आहे ना की काही विचारू नका। इतके मस्त मस्त अनेक आपल्या मैत्रिणी आहेत, त्या छान नटून थटून ऑफिसला जाताना आपण त्यांना बघतो। आता सणवार म्हटलं ना की हे नटणं मुरडणं, छान असं एखादा दागिना घालणं, हे आलंच। बहुतेकांनी आजचा आपला विषय काय आहे हे ओळखायला सुरुवात केलेली असेलच। मला थोडी असं वाटायला लागलं की हां, आता आपले श्रोते जरा हुशार झालेले आहेत आणि त्यांनी मी काय बोलतेय किंवा मी नेमकं काय सांगायचा प्रयत्न करते त्याच्यावरून त्यांनी ओळखायला सुरुवात केली असणारच आहे। पण हे नटणं किंवा दागिने परिधान करणं किंवा त्या आपल्या वाटेनंच आपला प्रवास जाणार आहे, पण थोडासा वेगळा आहे बरं का। तो नेमका कसा असणार आहे आजचा आपला प्रवास जो आहे रंजक सफरचा, सांगते छान छान दागिने असणार आहेत पण जरासे वेगळे आहेत बरं का।

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: मंडळी, विविध आदिवासी जमातींमध्ये सुद्धा असे छान छान वेगवेगळे दागिने जे आहेत ना, ही मंडळी किंवा ह्या महिला खास करून घालतात आणि मग त्यांच्या इथे असणारे लग्न असेल, एखादा सण समारंभ असेल किंवा एखादा कौतुक सोहळा असेल, अशा वेळेला ही मंडळी छान तयार होतात। आपलं की नाही पटकन त्यांच्या दागिन्यांकडे लक्ष वेधलं जातं, त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। म्हणजे आता बघा ना, आपण जर का एखाद्या लग्नाला गेलो किंवा एखादा बारसं असेल, साखरपुडा असेल, मग तिथे तरी गळ्यात मोहनमाळ असते, एखाद्याची नथ खूप सुंदर असते एखादीची, किंवा मग त्या पाटल्यांकडे किंवा त्या तोड्यांकडे लक्ष आपलं वेधलं जातं, बाजूबंद खूप छान असतो एखादीचा, असंच यांचे दागिने की नाही आपलं लक्ष वेधून घेतात। कारण का ते दागिने वेगळ्या पद्धतीने घडवलेले असतात, त्यांचा जो एक प्रकार आहे तो पूर्णपणे वेगळा असतो। ह्याच्यामध्ये मणी किंवा मग कवड्या किंवा मग आपण असं एखादं नाणं बघतो, तसे चपटे गोल आकार सुद्धा आपल्याला त्यांच्या दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात। एकूणच त्यांच्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्री किंवा त्यांच्याकडे असणारी कलाकुसर म्हणा, किंवा मग त्यांनी त्यांना जसं आवडेल त्या पद्धतीनं त्यांनी ते वेगळ्या धाटणीचे त्यांनी हे दागिने घडवलेले आहेत, आणि प्रत्येक किंवा विविध आदिवासी जमातींमध्ये आपल्याला ते वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतात। म्हणजे महाराष्ट्र म्हणा, गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, किंवा अगदी दक्षिण भारतात सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये थोडाफार का होईना हा फरक जो आहे तो दिसून येतो। मुळात ही सगळी मंडळी जी आहे ही डोंगराळ भागात राहणारी आहेत, त्याच्यामुळे मग तिथले ऋतू, भौगोलिक बदल ह्या सगळ्याला अनुसरून त्यांची जशी ती वेशभूषा आहे, तसेच त्यांचे हे दागिने सुद्धा आहेत, आणि हे दागिने आपलं पटकन लक्ष वेधून घेतात। यातला अगदी पहिला दागिना आपल्या डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे वारली मंडळींचा सरी। गळ्यातील एक पारंपरिक माळ आहे आणि ह्याचं नाव सरी असं आपल्याला पाहायला मिळतं। मणी किंवा नाण्याच्या आकाराचे छोटे असतात, ते गोल आपल्याला पाहायला मिळतात, आणि धातूच्या छोट्या छोट्या घटकांनी ते छान असे आकर्षक बनवलेले असतात। आणि खास करून हा दागिना लग्न किंवा जेव्हा ही मंडळी पारंपरिक नृत्य करतात तेव्हा आवर्जून सरी ही ज्या बायका आहेत त्या आवर्जून घालतात। तसंच साकडी आहे जो हातातला दागिना आहे, आणि एका विशिष्ट रचनेमुळे त्याला साकडी असं नाव पडलं। कडीसारखी किंवा साकळीसारखी ती असते, आणि नावाच्या उच्चारामध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात किंवा जवळपासच्या प्रदेशांमध्ये थोडासा आपल्याला फरक जो आहे तो आपल्याला आढळतो। तर माझा आजचा प्रश्न अतिशय सोपा आहे बरं का, की माझा आवडता दागिना, हा माझा आवडता दागिना नेमका कोणता आहे बरं? आता मग पुरुष मंडळी म्हणतील काही, आता आम्ही कसं जाणार? अहो, अतिशय सोपं आहे, बायको आहे, आई आहे, बहीण आहे, यांच्यापैकी सुद्धा किंवा मुलगी जरी असेल यांना कुठला बरं दागिना खास करून, म्हणजे आवर्जून लग्न समारंभ असेल बाकी काही नाही, पण हा दागिना मात्र आवर्जून ह्या मंडळी घालतात। तर लवकरात लवकर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या अतिशय एका शब्दात, आणि तुमचं अगदी जिव्हाळ्याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात। दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-34 आणि 45-15-41-35, STD कोड आहे 02-2। तेव्हा लवकरात लवकर सांगा की माझा आवडता दागिना।

0: इन्वेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्वेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे.
2: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं.
3: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते.
4: गाडी कोणतीही असो पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं. प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेन मुळे अमेझिंग पिकअप मिळतो. तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे. भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी.
5: नमस्कार, मी भाग्यश्री ठिपसे. बुद्धिबळ हा खेळ जितका प्रिय आहे तितकीच जुनी मराठी गाणी ऐकणं हा एक वेगळाच आनंद आहे. त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड। आनंदी रहा आणि हसत रहा।
1: तर मंडळी, आज आपण जाणून घेत आहोत म्हणजे वेगवेगळ्या आदिवासी जमातींमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे दागिने ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या परिधान करतात। लग्न असेल, सण समारंभ असेल किंवा त्यांच्याकडे खास सामूहिक नृत्य केलं जातं, एखादा आनंदी क्षण असेल किंवा काही खास असेल तर त्यावेळेला, तेव्हा इतके छान छान दागिने ह्या सगळ्या स्त्रिया परिधान करतात आणि आपलं पटकन तिकडे लक्ष वेधलं जातं। त्याची एक ती दागिना घडवण्याची जी पद्धत असते ना, ती पूर्णपणे वेगळी आहे। आपण जे दागिने आपण रोजच्या व्यवहारामध्ये बघतो किंवा आपल्या लग्न समारंभांमध्ये बघतो, ते आपल्या डोळ्यात पटकन भरतात किंवा त्यातला हलकासा बदल सुद्धा आपल्या अगदी छान चालाक किंवा तीक्ष्ण नजरेनं आपण पटकन हेरतो। शुभांगी कार्यकर्ते म्हणतात की त्यांना श्रीमंत हार खूप चांगला वाटतो, कारण का तो सोबर आणि सिम्पल असतो आणि कुठल्याही साडीवर किंवा एखाद्या छान अशा पंजाबी ड्रेसवर त्याचा लुक खूप छान वाटतो। दीपा पालकर म्हणतात की त्यांना बाजूबंद खूप आवडतो, त्यांच्याकडे खूप छान माणिक मोत्यांचा असा प्रेस करणारा असा बाजूबंद आहे। स्मिता नाईक यांना ठुशी खूप भावते, तर शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतात त्यांना चपला हार खूप आवडतो। अमोल यादव आणि तसंच मार्तंड लिचिते या दोघांनी सांगितलं की त्यांच्या आईला मंगळसूत्र खूप आवडतं। तर रमेश यांनी मुंबई इथून कळवलेलं आहे की त्यांना सुद्धा असंच वेगळा एक दागिना आवडतो, तो म्हणजे बोरमाळ त्यांच्या आईला खूप आवडते, तर बायकोला कोल्हापुरी साज खूप आवडतो। स्वाती यांनी अलिबाग इथून सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या ज्या आहेत ते त्यांना खूप भावतात। आणि आपल्याला कळवलेलं आहे प्रीती यांनी, त्या म्हणते की त्यांना पैंजण खूप आवडतात आणि अगदी जुन्या पद्धतीचे पैंजण आणि अगदी अलीकडे एखाद्या चेन सारखे असणारे पैंजण ह्याच्यामध्ये असणारा फरक सुद्धा त्यांना खूप भावतो। किती छान आपल्या सगळ्या श्रोत्यांची उत्तरं ऐकून खूप मस्त वाटतंय। तसंच आदिवासी मंडळींमध्ये लोंगा तसंच आणि मुडी असा दोन प्रकारचे दागिने आहेत। काही भागांमध्ये ह्याला लोंगा असं म्हटलं जातं, जो कानाशी संबंधित पारंपरिक अलंकार आहे आणि हे तिथलं स्थानिक नाव आहे। बघायला गेलं ते कानातली रिंग असावी तसा हा आपल्याला दिसतो, खाली छोटे छोटे घुंगरूही त्याला असतात। आणि मुडी जी आहे ती पारंपरिक त्यांच्या खास अलंकारांमध्ये एखादी जाडसर चेन असते आणि त्याला छोटे छोटे नाणी जर त्याभोवती गुंफले तर ते किती छान वाटतील, चकत्या अडकवल्यासारखे ते इतके छान भासतात खरं तर। तसंच येडा आहे, एक वेगळ्याच प्रकारचा हा दागिना आहे आणि स्थानिक परंपरेनुसार याला एक वेगळंच महत्त्व आहे। थोडाफार फरक हा वेगवेगळ्या आदिवासी जमातींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ह्या दागिन्याचा, पण त्याची बांधणी किंवा त्याची काही विशिष्ट जी पद्धत आहे, त्याचा मूळ ढाचा आपण म्हणूया खरं तर तो मात्र तसाच आहे, पण थोडाफार फरक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। तर मग चला मंडळी, लवकरात लवकर मला सांगा की माझा आवडता दागिना जो आहे तो नेमका कोणता आहे।

0: अरे या E20 ला घेऊन काय कन्फ्युजन आहे?
1: मला तर फुल कॉन्फिडन्स आहे. तज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही. E20 मुळे इंजिन नॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेनमुळे पिकअपही अमेझिंग मिळतो.
0: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडन्स.
1: भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: वाचवणार नाही
1: पैसे वाढवू रे समजून इन्व्हेस्टिंग
2: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा
3: भावा दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे
4: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय
3: तेच तर काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती अफवांवर नाही तथ्यांवर विश्वास ठेवा
5: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित
6: पीसीपी एनडीटी कानून के विभिन्न प्रावधानों के तहत लिंग जांच करने और करवाने वाले दोनों को 3 से 5 साल तक की कैद और जुर्माने की सजा है
7: स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी
8: नमस्कार मी शंतनु मोघे मस्त मधुर गाणी संवादाची साखर पेरणी कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा 100.1 MHz वर

0: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज वर FM कूल।
1: तर मंडळी, खूप छान छान दागिने आपल्याला या निमित्तानं आपण जाणून घेत आहोत आणि मंडळी सुद्धा खूप छान छान उत्तर देत आहेत। मिलिन टिप्पणीस म्हणाल की त्यांना बिगबाळी खूप आवडते आणि अतिशय छान वेगळा दागिना आहे हा। तसंच नाकातली जी चमकी आहे ज्या महिला मंडळी घालतात ती इतकी नाजूक वाटते असं त्यांचं म्हणणं आहे। तर सारिका ठाणे इथून म्हणाल त्यांना वेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स खूप आवडतात। तर अर्पिता नवी मुंबईतून म्हणा की त्यांच्याकडे नथीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि जवळपास 5 का 6 प्रकारच्या वेगवेगळ्या नथी आहेत त्यांच्याकडे आणि त्यांना आता राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून सुद्धा त्यांना तिथे जाऊन ती त्यांच्याकडची जी पारंपरिक नथ आहे अशी मोठी रिंग किंवा बांगडीच्या आकाराची असते ती त्यांना घालून बघायची आहे। आता माधवी जोशी म्हणाला की त्यांना बोरमाळ खूप आवडते। सरिता यांनी विरार इथून कळवलेलं आहे की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यातले दागिने खूप आवडतात। सीमा निनावे म्हणाल्या की त्यांना झुमके खूप आवडतात। सारा बर्वे म्हणाली की तिला बाजूबंद खूप आवडतो आणि विष्णू बाप्पा तो हातात घालतो असं तिने सांगितलं। एक छोटीशी आपली ही श्रोती आहे। सुनीता व्यवहारे म्हणाल की त्यांना चेन खूप आवडते। श्रीपाद जोशी म्हणाले की त्यांना तन्मणी खूप भावतो। प्रकाश कुलकर्णी यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे। तर मंडळी असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपले सगळे मंडळी सांगतायत आणि इतकं छान वाटते या निमित्ताने त्यांच्या काही जुन्या आठवणी, त्यांना एखादा दागिना आता तो विकत घ्यायचा आहे किंवा त्यांच्याकडे आहे थोडा पॉलिश करून आणायचा आहे आणि अशा सगळ्या अनेक आठवणींना त्यांना उजाळा द्यायला मिळत आहे। तर सांगा बरं की माझा आवडता दागिना अजून आपल्याकडे तसा बऱ्यापैकी वेळ आहे। आपण आपल्या पुढच्या दागिन्यांकडे वळूया आणि आपण इथे गप्पा मारता मारता गोटे बांगड्या म्हणजे एखाद्या पद्धतीचे तोडे जसे बघतो तसंच आपल्याला त्या पाहायला मिळतात किंवा पाटल्या ज्या प्रकारच्या असतात तसं त्याची थोडीशी एक त्याचा साचा असतो तो फासणा हा अतिशय वेगळ्या प्रकारचा अलंकार आहे। वेगवेगळ्या गावागावांमध्ये खरं तर आपल्याला ह्याच्यातलं थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं रूप पाहायला मिळतं। थोडंफार आपल्याला त्याचे वेगळे प्रकारसुद्धा पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या धातूंपासून तो घडवला जातो। साकडी किंवा फासणा आपण आत्ता त्याच्याबद्दल बोललो, तसंच गोटे बांगड्या आहेत त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्येष्ठ वारली स्त्रिया ज्या असतात त्या मात्र आवर्जून त्या परिधान करतात। तसंच वेळा किंवा तोळेबंद आहे तो एक जाडजूड आणि एक वेगळ्या प्रकारचा दागिना आहे। चांदीचा अलंकार असून तो आदिवासी स्त्रिया ज्या आहेत त्या मनगटावर किंवा दंडावर घालण्यासाठी त्यांना तो खूप खूप जास्त आवडतो। त्याच्यामुळे असे वेगळ्या प्रकारचे दागिने आवर्जून परिधान करतात। तुम्ही मात्र मला लवकरात लवकर सांगा बरं की कुठला बरं असा दागिना जो आहे तुम्हाला खूप आवडतो। दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35। STD कोड आहे 02 2।

0: नमस्कार, मी आरती अंकलीकर। 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: तर म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहे जे अनेक स्त्रिया इतक्या छान छान पद्धतीने आपल्याला ते घडवलेले पाहायला मिळतात, आणि या स्त्रिया जेव्हा परिधान करतात तेव्हा किती

छान वाटतं नाही का. आपल्याला शिल्पा नाईक यांनी कळवलेलं आहे की त्यांना चपला हार खूप आवडतो. शुभलक्ष्मी मस्तकार यांनी शिंदेशाही तोड्यांचा उल्लेख केलेला आहे. शिल्पा म्हणतायत शिल्पा कुसुम पांडुरंग वैती त्यांना कंठी खूप आवडते. तर जयवंत यांनी नाशिक इथून कळवलेलं आहे की त्यांना पैंजण खूप आवडतात. तर मानसी नवी मुंबई इथून त्यांनी कळवलेलं आहे की त्यांना इयर कफ्स म्हणा किंवा कान किंवा एखाद्या प्रकारची बाळी किंवा वेल जो असतो तो किंवा कुड्या ह्या त्यांना प्रचंड आवडतात. कुठल्याही दागिन्या घेण्यापेक्षा त्यांना हे दागिने त्या विकत घेण्यासाठी जास्त पसंती दर्शवतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. की हे वेगवेगळे प्रकार जर आपण घातले साडी जेव्हा आपण नेसतो तेव्हा खूप छान वाटतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर खूप मस्त मस्त उत्तरं ह्या सगळ्या आपल्या मैत्रिणी आणि आपले सगळे श्रोते आपल्याला कळवत आहेत. तसंच एक गळ्यातील हसळी नावाचा एक प्रकार आहे. चांदीचा किंवा तो पितळाचा एक जाड गोल नक्षीकाम केलेला असा एक कडा असतो आणि गळ्याभोवती तो घट्ट बसतो. काही ठिकाणी त्याला खंगवारी असं सुद्धा म्हणतात. किंवा चांदीच्या नाण्यांची माळ जी एकत्र गुंफून केलेली असते ती माळ खूप प्रसिद्ध आहे त्या मंडळींमध्ये. कडी किंवा बलोर हातात किंवा पायात घालणं जाणारं एक जाड असं कडं असतं. आपण बऱ्याचदा बघतो की त्याला त्या कडा जे असतं त्याला असं पूर्णपणे बंद करत नाहीत. तर ते अगदी शेवटी आपण एखादं तोडे घालताना कसं आपण करतो तसंच ते असतं. थोडंफार तोड्या जे आहेत ते चांदीचं जड आणि थोडंसं नक्षीदार असा पट्टीसारखा हा दागिना आहे. खूप खुलून दिसतो. मुद्रिका किंवा अंगठी ह्यांच्या अंगठ्यांचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत आणि त्याच्यावरचं असणारं डिझाईन ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा मी तर म्हणेन. आणि खूप छान वाटतं.

0: काय म्हणला?
1: एक हंसपूर्व महाराज।
0: आऊ पर सांगाल का नाही?
1: एक हंसपूर्व।

तर मंडळी आपल्याला कळवलेलं आहे सिद्धी सावंत यांनी, त्यांना पोवळं खूप आवडतं, त्यांनी वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये पोवळ्याचा आवर्जून वापर केलेला आहे. तर दीपाली विचारे यांना नथ आणि ठुशी खूप आवडते. तर अकोला इथून कळवलेलं आहे अमोल यादव यांनी, त्यांना बुगडी खूप आवडते असं त्यांनी कळवलेलं आहे आपल्याला. तर बारी बाळी झुमके नथ किंवा फुली किंवा चकती रिंग कवड्यांचे दागिने केसात परिधान करायचे दागिने शिंपल्यांच्या माळा नाणेहार म्हणा किंवा तोळेबंद म्हणा वेळा म्हणा नागोत्र किंवा नागोत्तर असं काही काही ठिकाणीचे वेगवेगळे उच्चार केले जातात. असे इतके छान छान दागिने ह्या सगळ्या स्त्रिया घालतात आणि मग आपलंसुद्धा इकडे पटकन लक्ष वेधलं जातं की ती विविधता आहे. म्हणजे बघा भारतातल्या भारतात या आदिवासी महिला ज्या आहेत त्या दागिने परिधान करतात पण ह्या सगळ्यांच्या दागिन्यांमध्ये सुद्धा खूप फरक आहेत. तर ऐकू एक छानचं गाणं आता आपण.

मंडळी, तुम्ही आज इतका छान आणि भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप खूप शुभेच्छा. आता मात्र घड्याळ दर्शवायला लागलेलं आहे, कार्यक्रमाची वेळ आता हळूहळू संपत आलेली आहे. तर सध्या आपण आनंद घेत आहोत तो म्हणजे हॅशटॅग नवदुर्गा या विशेष आपल्या मालिकेचा. मुलाखतींवर आधारित ही मालिका आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि दररोज ही आपण मालिका ही जी आहे ती दसऱ्यापर्यंत सुरू आहे, तेव्हा आवर्जून ऐका आणि तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवा. चला तर मग ठीक 1 वाजता तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू. आणि आता मात्र वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. आता आपण एक छानसं गाणं ऐकूया आणि त्या गीताबरोबरच मी तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका तुमचा इथेच निरोप घेत आहे. पुन्हा एकदा एका छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा आणि

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: करण्यात आला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या राज्य मंत्रिमंडळानेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतरमंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्याविरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपर फुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात राघोपूर दियारा इथं काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केली आहे. बिहार राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी ठकवली आहेत, असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मुन्ने तुमा इंजन डब्बू तुम्हा कोयले का डब्बा चुन्नू मुन्नू लीला शीला मोहन सोहन जादो माधो सब पैसेंजर सब पैसेंजर यात रेडी.

पंडित रामदास पळसुले यांनी तबल्यावर वाजवलेला ताल तीन ताल आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियम लहरा साथ केली होती तन्मय देवचाके यांनी. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.